एकशे तीन मेगाहर्ट्झ FM ध्वनीलाईनवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 17 आषाढ शके 1948 अर्थात दिनांक 9 जुलै 2026 सकाळची 5:59 होत आहेत. मंगलध्वनीनं आजचं प्रसारण आता सुरू करीत आहोत.

भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांची ही भूपाळी ऐकूया. संगीत कमलाकर भागवत यांचं आहे.

कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली ही भूपाळी आपण ऐकलेत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. संगीत नियोजक राम फाटक.

भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात, मंगल प्रभात. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया, श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनात, गायिका लता मंगेशकर.

0: भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत होतात. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, आता आनंद तरंग याविषयी डॉक्टर प्रज्ञा आपटे यांचं चिंतन ऐकूया.
1: मागच्या सारखंच येतं वर्ष जाणार, ऋतू बदलतील, पण जीवनशैलीत काही बदल संभवत नाही. स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्याची 50-60 वर्ष नकळत उलटून जातात. कार्यक्षमता, यश, मोठं सुसज्ज घर, आलिशान गाड्या याच्या गुंत्यात स्वतःचं निवांत जगणं राहून गेल्याचं जाणवतं. रोज वर्तमानपत्रात अपघात, खून, मारामाऱ्या, जीवघेणी महागाई, भ्रूणहत्या, माणुसकीचा ऱ्हास, नीतीमूल्यांना पायदळी तुडवणं याच बातम्या. यापासून अलिप्त अशी उगवती पिढी मोबाईल, इंटरनेट याच्यातच दंग. ज्यांच्या डोक्यावरचे केस रुपेरी झाले, दात स्थानभ्रष्ट झाले, हातापायांनी बंड पुकारले, त्यांना मात्र जाणवतं की ज्याला जगणं जगणं म्हणतात ना, ते तर हातातून निसटून गेलं आहे. ज्यांच्याजवळ लौकिक अर्थाने

0: ऐश्वर नव्हते ते संत तुकाराम आपल्याला सांगतायत की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे तुका म्हणे झाले काहीची या बाही पुढे चाली नाही आवडीने. ज्ञानदेवादी भावंडांच्या जगण्याचा समाजानं उन्हाळा केला पण आनंदाचे मूर्तिमंत चित्र म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर माऊली. नीट बघितलं तर ते आनंदमय परमतत्व विराटातच नाही तर भोवतीच्या माणसातही नजरेस येत. त्याची साध ऐकू येते पण शोध घ्यावा तर कोणीही नसतं. हृदयाला त्याचा मुलायम हळुवार स्पर्श पुलकित करतो. नित्य नवा दिवस घेऊन येणारा रोज नवा ताजा टवटवीत तेजोनिधी सूर्य पूर्वेला उगवतो. तीन पावलात पाताळ पृथ्वी आकाश व्यापणारा तो सहस्त्र रश्मी अनेक वर्ष तसाच तेजस्वी लखलखता जीवनदाता आहे. जगात कुठेही जा डोक्यावरचं निळं आकाश वात्सल्याचं छत्र घेऊन झुकलेलं असतं. या निलिम्याच्या असंख्य छटांकडून स्फूर्ती घेऊन चिरतरुण चिररुचिर फुलं रोज उमलतात. आंब्यावर मोहर घमघमतो आणि कडुनिंबाच्या झुपकेदार फांद्यांवर टिकली एवढ्या पांढऱ्या फुलांच्या चांदण्या लगडतात. फुलातला मध चाखायला कुठले कुठले पक्षी जमतात. तुर्रेदार पंखांची दिमागदार हालचाल करत झाडांवर विहरत असतात. पण या निर्भेळ आनंदाकडे बघायला आम्हाला फुरसत कुठली. उगवत्या सूर्याची सोनेरी किरण खिडकीतून अलगद उतरून येतात. मिटल्या डोळ्यांना स्पर्श करतात. फुलांवरचे दवबिंदू कोणी न बघता सुकून जातात. घरट्याच्या ओढीनं झेपावणारे पक्षी दुर्लक्षितच राहतात. किती मिळवले आणि शिल्लक किती या ध्यासातच आमच्या आयुष्यातला आनंद हरवून जातो. आचार्य अत्रे म्हणाले होते की काय मौज आहे या आयुष्याची. या मौजेला अंतच नाही मात्र डोळ्यांना ढापणं लावून घाण्याभोवती फिरणाऱ्यांना कुठली आली हे मौज. त्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे केवळ कंटाळा. अनंत हस्ते जे दिलं जात आहे आपल्याला ते घ्यायला आपले दोन हात फार लहान आहेत. आयुष्य तोकडं आहे क्षमता कमी आहे पण जे मिळालं ते भरभरून इतरांना द्यावं. मरगळणाऱ्या मनाला उभारी द्यावी ऋणानुबंध जपावे मग साकारतं आनंदाचं चित्रकाव्य. ते जगण्याला सोनेरी स्पर्श देतं. फक्त आनंद कंद सुखराशी अशा आपल्या मूळ स्वरूपाचे बीज प्रत्येक मनात रुजायला मात्र हवं.
1: आनंद तरंग डॉक्टर प्रज्ञा आपटे यांचं चिंतन आपण ऐकत होतात. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:35 झाली आहेत. श्रोतेहो, आता ऐका आज प्रसारित तसे सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर 9 जुलैचे काही दिनविशेष. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम कृषीवाणी. रोप वाटिकेसाठी जमिनीची प्रक्रिया याविषयी आपण जाणून घ्याल या वार्तेमध्ये. आरोग्यम धनसंपदा 6:45 किडनी स्टोन याविषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. 6:50 परिसर कार्यक्रमात ई कचरा आणि त्याचे धोके याविषयी भावना चौधरी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सुप्रभात 6:55 प्रायोजित कार्यक्रम दिलखुला.

0: आज मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल 7:25. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम माधवबाग. 7:45 आणखी एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी याविषयीचा भाग तिसरा. यात सहभाग आहे डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालक मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग अँड फार्मसी घोडपेठ चंद्रपूर, अब्दुल वसीम व्हाईस प्रिन्सिपल नर्सिंग कॉलेज घोडपेठ, डॉक्टर महेश हाडके प्रिन्सिपल फार्मसी कॉलेज घोडपेठ. समाचार प्रभाचा अंक सकाळी 8 प्रसारित होईल. मुंबई केंद्राहून ही आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा सकाळी 8:40 मुंबई केंद्राहून. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील सकाळी 9:00. 10:00 मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. गीत गुंजन श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या पसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम सकाळी 10:30. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निखिल बॅनर्जी यांचं सतार वादन, त्यांनी सतारीवर वाजविलेला राग पिलू सकाळी 11:00. 11:30 हॅलो आपली आवड श्रोत्यांच्या फोन कॉल्सवर आधारित हा फोन इन कार्यक्रम. संवादक आहेत हेमंत शेंडे. वनिता मंडळ महिलांसाठीचा हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू दुपारी 12:00 आणि त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून. आजचं विधिमंडळ विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल सायंकाळी 7:15. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी 7:30. आजच्या कार्यक्रमात कृषी अवजारे याविषयी ज्ञानेश्वर ताथोड विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांचं भाषण. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित असे सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता 9 जुलैचे काही दिनविशेष. आजच्याच दिवशी 1819 शिवण यंत्राचा शोध लावणारे एलियस होवे यांचा जन्म झाला. भारताचे पहिले रसायनशास्त्रज्ञ मोरेश्वर कोटी भास्कर यांचा स्मृती दिन. सोडियम सिलिकेट आणि विद्युत विलेपनासाठी लागणाऱ्या रासायनिक पदार्थांची त्यांनीच निर्मिती सुरू केली. आजच्याच दिवशी 1951 पहिली पंचवार्षिक योजना भारत सरकारनं सुरू केली. वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं आजच्याच दिवशी 1969. बंगालमधील लोकोत्तर वैष्णव संत आणि पंथ प्रवर्तक चैतन्य महाप्रभू यांचा आज स्मृती दिन. सुप्रसिद्ध समाजसेविका साधनाताई आमटे यांचं 9 जुलै 2011 रोजी आनंदवन वरोरा इथं दुःखद निधन झालं. कुष्ठरोग्यांच्या जीवनात चैतन्य आणि आनंद फुलविणारे बाबा आमटे यांच्या त्या धर्मपत्नी. त्यांनी देखील आपलं संपूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलं आणि आयुष्यभर बाबा आमटे यांच्याबरोबर सामाजिक कार्य केलं. 9 जुलैचे काही दिनविशेष आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 6:40:20 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात रोपवाटिकेमध्ये चांगली जोमदार रोपे मिळण्यासाठी जमिनीची प्रक्रिया कशी करावी याविषयी जाणून घेऊ. रोगजंतूच्या प्रादुर्भावासाठी जमिनीची प्रक्रिया, जमिनीचे सोलरायझेशन ही प्रक्रिया शक्यतो मे ते जून महिन्यात करावी. जमीन भरपूर ओली करावी, तसेच संपूर्ण रोपवाटिकेची जागा

0: पॉलिथीन पेपरने म्हणजे 200 गेजच्या पेपरने झाकावी. 5 ते 6 आठवड्याने पेपर काढून मग रोपवाटिका तयार करावी. फॉर्मॅलिन प्रक्रिया. ही प्रक्रिया बियाणे पेरण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर करावी. 1.5 ते 2% फॉर्मॅलिन द्रावण तयार करून प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी 4 ते 5 लिटर द्रावण जमिनीत ओतावे. त्यानंतर ती जागा पॉलिथीन पेपरने झाकून घ्यावी. रोपवाटिकेसाठी वापा कसा तयार करावा? तर शेतकरी बंधूंनो, रोपवाटिकेसाठी वापा हा पीक आणि हंगामानुसार तयार करावा. रोपवाटिकेसाठी शक्यतो गादी वापा तयार करावा, परंतु रब्बी हंगामात रोपवाटिका सपाट वाप्यावर केली तरी चालते. रोपवाटिकेमध्ये गादी वापा शक्यतो 3x2 मीटर लांबी रुंदीचा तयार करावा. त्याची उंची 15 सेंटीमीटर ठेवावी. तसेच 2 वाप्यामध्ये 30 ते 40 सेंटीमीटर मोकळी जागा ठेवावी, ज्यामुळे रोपवाटिकेमध्ये खुरपणी किंवा निंदणी करणे सोपे जाते. रोपवाटिकेमध्ये गादी वापे शक्यतो पूर्व पश्चिम करावेत आणि बियाणे पेरणी दक्षिण उत्तर करावी. गादी वापे तयार केल्यानंतर बियाण्याची पेरणी शक्यतो ओढीमध्ये करावी, परंतु बियाणे फोकून करू नये. त्यामुळे रोपवाटिकेमध्ये खुरपणी व्यवस्थित करता येत नाही, रोपे एकसारखी तयार होत नाहीत. त्याचप्रमाणे रोप अगदी नाजूक सुईसारखी तयार होतात आणि अशी रोपे लागवडीनंतर शेतामध्ये मरण्याचे प्रमाण अधिक जास्त असते. ज्या ठिकाणी रोपाची गर्दी झाली आहे त्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो, म्हणून बियाणे ओढीमध्ये पेरावे. 2 ओढीमध्ये 5 सेंटीमीटर अंतर ठेवावे आणि 1 सेंटीमीटर खोलीवर बियाणे पेरावे. जास्त खोलीवर बियाणे पेरल्यास उगवणीवर परिणाम होतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेतली. चला तर उर्वरित माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम कृषीवाणी आपण ऐकत होतात. वाचन केलं होतं सुशांत वाकडे यांनी. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देमुख. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
3: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना, की मला आपल्या श्रोतांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये. तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहे, जे घाण आहे, त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर, म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडन्या असतात ह्या किडन्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपने जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर

0: त्याच्यामुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाईट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात. तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
1: आता हे होण्यामागची कारणं काय असतात? पाणी कमी पिणं हे कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
0: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे. आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इंटेक नाहीतर वॉटर इंटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात. दुसरं कारण असतं की हवामान. जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरात. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते. स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक. काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतलं जातं. आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झाला आहे तो बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तर होणार नाही ना. तुम्ही त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमची स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. तर हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही असे 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिने लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर।
1: श्रोत्याहो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर। आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोत्याहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला।
2: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके। यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय। आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो। मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे। पण या सोयी सोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा। आज मी आपल्या समोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे। सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय। ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू।

0: यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो. पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला, पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते. कारण ई कचरा हा साधा कचरा नाही, यात प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात. जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो. आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का. कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे. म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया. नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मंजुषा भास्करवारचा नमस्कार. श्रोतेहो, कुष्ठरोग्यांच्या जीवनात चैतन्य आणि आनंद फुलविणाऱ्या बाबा आमटे यांच्या प्रत्येक कार्यात मनापासून साथ देत सामाजिक कार्यात आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलेल्या साधनाताई आमटे यांचा आज स्मृतिदिन. करुणा, त्याग आणि निस्वार्थ सेवेचं मूर्तिमंत रूप म्हणजे साधना आमटे. त्या केवळ बाबा आमटे यांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या प्रत्येक कार्यातील अदृश्य पण अत्यंत महत्वाची अशी ताकद होत्या. जेव्हा बाबांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचा मार्ग निवडला, तेव्हा साधनाताईंनी कुठलाही प्रतिप्रश्न न करता सेवेचा होकार दिला. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, सुख, अपेक्षा यांना दूर सारत संपूर्ण जीवन इतरांच्या सेवेसाठी त्यांनी अर्पण केलं. कुष्ठरोग्यांबद्दल समाजात अत्यंत भीती आणि तिरस्कार होता. त्यांना स्पर्श करणं तर दूर, जवळही कुणी येऊ देत नसे. त्यांना साधनाताईंनी मायेनं जवळ केलं, रुग्णांच्या जखमा स्वच्छ केल्या, प्रेमानं अन्न दिलं, त्यांच्या वेदनांवर केवळ औषधच नव्हे तर आपुलकीची फुंकर घालत त्यांच्यासाठी त्या आधार बनल्या. कुठलीही अपेक्षा न बाळगता त्या प्रेम देत राहिल्या. आनंदवनातील रोजचं जगणं ही केवळ सेवा नव्हे तर एक तपश्चर्या होती, कारण अपार शारीरिक कष्ट, मानसिक दडपण आणि सामाजिक विरोध या सगळ्यांचा सामना करत ओसाड जागेत कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन फुलविणाऱ्या बाबा आमटे यांच्या त्या कार्यात साधनाताई शांत पण ठामपणे एखाद्या शक्तीच्या रूपात उभ्या होत्या. त्यांच्या बरोबरीनं काम करत कुष्ठरोग्यांसाठी आधारस्तंभ बनल्या. बाबा आमटे यांचे विविध प्रकल्प, श्रमिक विद्यापीठ, भारत जोडो अभियान, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण अशा विविध लढ्यात साधनाताईंनी बाबांना समरसून साथ दिले. साधनाताई आमटे यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे सर्वोच्च साधनेचा परमोच्च बिंदू आहे. नावाप्रमाणेच कुठलाही गाजावाजा न करता संपूर्ण आयुष्य समाजसेवेच्या साधनेत त्यांनी व्यतीत केलं. त्यांचं स्मरण हे समस्त समाजासाठी प्रकाशवाट आहे. त्या म्हणत, जीवनाचं सार्थक हे सेवेत आहे, जीवनाची इति कर्तव्यता ही सेवेत आहे. आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. लेखन आणि निवेदन केलं होतं मंजुषा भास्करवार यांनी. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे 7:07 होत आहेत. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या थोड्याच वेळात.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या,

0: मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आता सविस्तर बातम्या. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे, असंही फडणवीस म्हणाले. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही, असं त्यांनी नमूद केलं. आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली. नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदी काठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं, वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदी काठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.
0: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आक

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर परे टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटार पंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7 धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
5: श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित। श्रोते हो, व्यावसायिक गणित सांभाळणाऱ्या चित्रपट सृष्टीमध्ये काव्य रुपेरी पडद्यावर साकारण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात उतरवण्यासाठी झटणाऱ्या चित्रकर्मींमध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते म्हणजे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते गुरुदत्त। व्यावसायिक चित्रपटांची चलती असतानाही कलात्मक चित्रपट बनवण्याचं धाडस गुरुदत्त यांनी दाखवलं। सर्वकालिक श्रेष्ठ चित्रपटांच्या यादीमध्ये त्यांच्या प्यासा आणि कागज के फूल या चित्रपटांचा समावेश केला गेला आहे। समीक्षक आणि प्रेक्षक अशी दोन्हींची पसंती ज्यांनी मिळवली त्या गुरुदत्त यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर खूप महत्वाचा आजचा आपला विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे. म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे. तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे. पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्वाचं साम्य आहे. आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्वाची ताकद आहे. गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जाग करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो त्याला एक मोटिव्ह पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वरनं कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर. तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद.
0: वा,
1: की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची आहे. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे.

0: पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव,
1: ओके,
0: गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटीजन, सगळे कॅटेगरीज त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल, परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन, मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आहे आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे, करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कप मध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोहोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरंय, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशीच ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल, कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेड मध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एनजीओ आहे, ते एनजीओ सीएसआर कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एनजीओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जाग करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंग वरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंग वरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. ही चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय, त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला, तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला, परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी करी तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं, तुम्ही होलसेल मध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेल मध्ये,
1: होलसेल,
0: होलसेल मध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र, या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: हा खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे

0: पहिला मुद्दा आहे की गटशेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली, आपली मालकी जशीच्या तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर, त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो, खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड सावड, अडजी पडजी हे शब्द आहेत, त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबर वरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत, काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम घालतो, आपण एकमेका मदत करतो, आपण एकमेकावरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे, म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्ये प्रत्येक पिकाला पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनांनी करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचे, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण एयू केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेती शाळा म्हणतात. ही डिजिटल शेती शाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे, म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाहीये. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबेज झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, अँथेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात.
2: श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत पुनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला
4: एकशे तीन मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम माधवबाग.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक माधवबाग.
6: श्रोते हो नमस्कार. माधवबाग प्रायोजित आरोग्य हृदय संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतो, सर्वसामान्य जनतेचा असा समज आहे की ब्लॉकेजेस म्हणजेच हृदयरोग आणि ब्लॉकेजेस म्हणजेच हार्ट अटॅक. खरंच ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येतो का? त्यामागील शास्त्रीय माहिती आणि ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅकमधील फरक नेमका कोणता याबद्दल शास्त्रीय माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये रिसर्च सादर करणाऱ्या आणि चंद्रपूरच्या प्रथम प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रीती सरवेरे. मॅडम नमस्कार.
7: नमस्कार मॅडम.
6: मॅडम, ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येतो का आणि हार्ट अटॅक ब्लॉकेजेसमध्ये काय फरक आहे?
7: नाही, ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक कधीच येत नाही. यदि आपण हार्ट अटॅक आणि ब्लॉकेजेसची तुलना केली तर ब्लॉकेजेस हे इमर्जन्सी कंडिशन नाही आहे, पण हार्ट अटॅक ही इमर्जन्सी कंडिशन आहे. ब्लॉकेजेस होण्यासाठी कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड अशा चरबीचं प्रमाण वाढलं रक्तात, तर ते ब्लॉकेजेसच्या रूपांतरमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये चिपकून राहतात, त्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो. आणि तेच यदि हार्ट अटॅक म्हटलं तर आपले रक्तवाहिन्या आतून कटते आणि त्याच्यामुळे ते रक्त गोठतो आणि ते गोठलेलं रक्त वाहते रक्तामध्ये धावतो इकडे तिकडे आणि ते कुठेतरी जाऊन बारीक रक्तवाहिन्याला अटकतो, तर त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. आता ब्लॉकेजेस म्हटलं तर ही इमर्जन्सी कंडिशन नाहीये. ब्लॉकेजेस बनायलाच 10 ते 15 वर्ष लागतात, पण हार्ट अटॅक ही इमर्जन्सी कंडिशन आहे. कारण हार्ट अटॅक मध्ये गुठली बनायला विदिन अ सेकंड लागतो आणि काही सेकंदात रक्ताची गुठली बनते आणि ते इमर्जन्सी सारखं आपल्याला सरळ आयसीयू पर्यंत नेते. आणि ब्लॉकेजेस मध्ये आपण पाहिलं तर आपल्याला त्रास काही नसतो. तेच आपण यदि हार्ट अटॅकची गोष्ट केलं तर आपल्याला सडन चेस्ट पेन सुरू होतो, घाम येतं, शोल्डर पेन होतो, जॉ पेन होतो, असे काही लक्षण आपल्याला पाहायला भेटतात जे हार्ट अटॅकचे असतात आणि जे सरळ आपल्याला आयसीयू पर्यंत नेतात. आणि हार्ट अटॅक आला तर नक्की आपण इमर्जन्सी मध्ये ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे.
6: मॅडम, ब्लॉकेजेसच्या रुग्णांनी आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा बरं? आणि ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी माधवबाग कशी मदत करू शकतो?
7: ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी आपण जसं पाहतो की सर्वात चांगलं आहे अनार आणि व्हिटॅमिन सी वाले पदार्थ. व्हिटॅमिन सी म्हणजे अँटी ऑक्सिडंट असते जे आपली रक्तवाहिन्यांची हेल्थ सुधारते. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आपले लसूण, त्याला गार्लिक असं म्हणतं, गार्लिक मध्ये एलिसिन नावाचा घटक असतो जे आपल्या रक्तवाहिन्याची लवचिकता इम्प्रूव्ह करते आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा कमी करते. त्याच्यानंतर हल्दी, हल्दीला आपण अँटी ऑक्सिडंट म्हणून मानला जातो. त्याला कुर्क्युमिन नावाचा घटक असतो जे आपल्या रक्तवाहिन्याला अँटी इन्फ्लामेटरी सारखं काम करतो. म्हणजे आपली रक्तवाहिन्याची सूज जे आतमध्ये असेल त्याला कमी करण्याचं काम म्हणजे हल्दी हे करते. आणि ओट्स, ओट्स सुद्धा सोल्युबल फायबर असं मानलं जातं आणि सोल्युबल फायबरचं काम असतं की रक्तवाहिन्यांची लवचिकता छान मेंटेन ठेवणं आणि एलडीएल सारखा घातक कोलेस्ट्रॉलला कमी करणं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर वॉलनट आणि फ्लॅक्सीड हे सुद्धा आपल्या ड्रायफ्रूट मधला पदार्थ आहे जे आपल्या रक्तवाहिन्यांची लवचिकता इम्प्रूव्ह करते आणि बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करते. आणि हे एक हर्ब जे अर्जुन, कोणी अर्जुनचे सालचा ग्रीन टी पिते, कोणी अर्जुन सालचा काढा पिते, पण ह्या सगळं गोष्टी आपण म्हणू की हेल्दी फूड आहे, पण हेल्दी फूडचं काम काय असतं की आपल्या रक्तवाहिन्यांची हेल्थला मेंटेन करणं किंवा हेल्थ सुधारणं. पण यदि आपल्याला ब्लॉकेजेस झाले असतील किंवा आपल्या एंजिओग्राफी झाली असेल, एंजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस सापडले असेल, किंवा आपला बायपास झाला असेल किंवा डॉक्टरांनी बायपास किंवा एंजिओप्लास्टी ऍडवाइस केली असेल, तर या कंडिशनमध्ये आपण माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा नक्की करून घ्यावं. म्हणजे आपण आपल्या आजाराला दुरुस्त करून घ्यावं आणि त्याच्यानंतर नक्की आपण या हेल्दी फूडनी आपल्याला स्वतःला मेंटेन ठेवायला पाहिजे. संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सामध्ये आपण विशिष्ट प्रकारची औषधीचा वापर करून आपण स्नेहन, स्वेदन आणि हृदयधारा बस्ती या प्रकारे चिकित्सा आपण करतो आणि त्याच्यासोबतच त्यांना विशिष्ट आहारांचा मार्गदर्शन केला जातो, विशिष्ट प्रकारचा व्यायाम त्यांना सांगितलं जातं. आणि असं करत असताना

0: आपण शेकडो रुग्णांवरती आपण एंजियोप्लास्टी बायपास टाळून त्यांना यशस्वीरित्या सुखरूप ठेवलेले आहेत. आणि अशा प्रकारे माधोबाग चंद्रपूर मागील 14 वर्षापासून शेकडो रुग्णांना एंजियोप्लास्टी आणि बायपास असे प्रकारची शस्त्रक्रिया टाळण्यास मदत केलेली आहे आणि ते आपल्या निरोगी आयुष्य जगत आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, जसं मॅडमनी सांगितलं की ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येत नाही आणि जीवनशैलीत यथायोग्य बदलामुळे आपल्याला ब्लॉकेजेस कमी करता येतात, तसेच एंजियोप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रियाही टाळता येऊ शकतात. तर आपल्याला जर ब्लॉकेजेस असेल किंवा हृदयासंबंधित कोणताही प्रकारचा आजार किंवा त्रास असेल तर आजच माधोबाग चंद्रपूरला संपर्क साधा. कॉल करा 87 66 984 287 किंवा 83 29 384 802 या नंबरवर. बरे तर श्रोते हो, आपण पुन्हा भेटूया पुढल्या गुरुवारी माधोबाग प्रायोजित आरोग्य हृदय संवाद या कार्यक्रमात. नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक माधोबाग.
3: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम माधवबाग. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:45 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आणखी एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयीचा भाग तिसरा. यात सहभाग डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालक मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर, अब्दुल वसीम व्हाईस प्रिन्सिपल नर्सिंग कॉलेज घोडपेठ, डॉक्टर महेश हाडके प्रिन्सिपल फार्मसी कॉलेज घोडपेठ. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय हेमा बहादे यांनी.
4: श्रोते हो नमस्कार. मी तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि मानवटकर कॉलेज ऑफ फार्मसी घोडपेठ चंद्रपूर या कॉलेज संदर्भात सविस्तर जाणून घेत होतो. मागील 2 भागात आपण कॉलेज संदर्भात प्रवेश प्रक्रिये संदर्भात जाणून घेतलं. चला तर अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून. आणि यासाठी आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालिका मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर, अब्दुल वसीम व्हाईस प्रिन्सिपल मानवटकर नर्सिंग कॉलेज, डॉक्टर महेश हाडके प्रिन्सिपल मानवटकर फार्मसी कॉलेज घोडपेठ चंद्रपूर यांना तुम्हा तिघांचेही कार्यक्रमात परत एकदा मनापासून स्वागत. नमस्कार. तर अब्दुल सर, मागील भागात आपण प्रक्रिया संदर्भात जाणून घेतलं, पण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपले कोणते उपक्रम आहेत या संदर्भात आपण काय सांगाल?
5: आपल्याकडे मुलांसाठी ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी आपण मुलांना प्रेरित करत असतो आणि त्यांच्यासाठी एक्स्टर्नल लेक्चर्स ठेवत असतो. तशी तर काही गरज नाही, कारण की त्यांच्या करिक्युलमलाच सीईटी हा मोठा एक सब्जेक्ट आहे, ज्याच्यामुळे त्यांना पब्लिक स्पीकिंग कशी व्हावी ते स्वतःच त्या सब्जेक्टच्या सान्निध्यात राहून ते बोलू शकतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालं आणि खूप सारे उपक्रम आणि कॉम्पिटिशन ठेवले जातात मुलांसाठी. डिबेट झालं, एलिक्युशन झालं, मग आपण हेअर स्टाईलिंग कॉम्पिटिशन ठेवतो, मेकअप कॉम्पिटिशन ठेवतो. कारण की फक्त नर्सिंग करून काही होणार नाही, तुम्हाला ऑलराऊंडर असं बोललं जातं की नर्सेस हा ऑलराऊंडर असते. जसं आधी म्हणायचं बाई ही कसं चूल आणि मूलसाठीच, पण आजचं जे काळ आहे ते नर्स म्हणजे तिला ऑलराऊंडर व्हायचंच आहे. तुम्ही बघितलं असाल की कोविडच्या दरम्यान मध्ये ना नर्स एक राहायची आणि तिला खूप सारे हात राहायचे, तिच्या हातात इंजेक्शनही राहायची, चकला बिलनही राहायचं, मेकअप किटही राहायची. आणि तसं नर्सिंगचं हे आहे, तर नर्स म्हणजे तिला ऑलराऊंड डेव्हलपमेंट व्हायचं आहे. तर तिच्यासाठी आपण त्यांना प्रेरित करतच असतो आणि मधामधात कॉम्पिटिशन ठेवत असतो. डिसेंबरला 2025 अख्ख्या चंद्रपूरला आपण पहिली नर्सेसची स्टेट कॉन्फरन्स घेतली. त्याच्या जेवढे व्हॉलेंटियर्स होते ते आमचे नर्सेसचे सिनियर स्टुडंट्स होते. त्यांनी स्वतःहून आम्ही या कमिटीत राहतो, आम्ही हे करून घेईल, म्हणलं ठीक आहे. आणि त्यांना एक एक दोन दोन टीचर नमूद करून दिलेले, ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्याने स्टेट कॉन्फरन्स आमचं मॅनेज झालं. नाही म्हटलं तरी 550 पेक्षा जास्त लोक होते कॉन्फरन्सला.
3: अच्छा. बरं, हे संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर प्रश्न पडतो तो नोकरीचा, या संदर्भात आपण काय सांगाल? कशा पद्धतीने संधी उपलब्ध आहेत?
5: नर्सिंग पूर्ण केल्यानंतर ना त्यांना खूप सारे क्षेत्रांमध्ये जाऊ शकतात ते, तर शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये काम करू शकतात ते, पण त्यासोबतच त्यांनी कम्युनिटी हेल्थ सेंटर्समध्ये पण ते काम करू शकतात.

0: मेडिकल कॉलेज आहेत, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत, डिफेन्स सर्व्हिसेस आहेत, नर्सिंग एज्युकेशन मध्ये ते शिकवायला पण जाऊ शकतात, रिसर्च इन्स्टिट्यूशन मध्ये पण ते काम करू शकतात रिसर्चर्स म्हणून, फेलोशिप रिसर्चर्स म्हणून. मग होम हेल्थ केअर, आता हे नवीन आलं की होम मध्ये जाऊन आपण हेल्थ केअर देतो, त्यात ते लोक जाऊ शकतात. इंडस्ट्रियल हेल्थ सर्व्हिसेस मध्ये इंडस्ट्रियल नर्स म्हणून ते काम करू शकतात. मग पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये त्यांनी एनजीओच्या मार्फत ते नर्सिंग केअर देऊ शकतात. त्यासोबतच त्यांना बाहेर देशातही जायला खूप संधी आहेत. आता एनक्लेट झालं, ओईटी झालं किंवा सीबीटी आणि ऑस्कीचे एक्झाम्स देऊन ते ओव्हरसीज एक्झाम्सला पण क्रॅक करून बाहेर देशातही काम करू शकतात.
1: म्हणजे नर्सिंगचं एज्युकेशन पूर्ण झाल्यावर या एक्झाम
0: देऊन बाहेरही जाऊ शकतात. आता तर ट्रेड नर्सेस असोसिएशन जे नर्सेसचं जे मुख्य हे आहेत त्यांनी जर्मनी सोबत कोलॅब केलेलं आहे, तर ते स्वतः फ्री ऑफ कॉस्ट ते जर्मनचं कोर्स प्रोव्हाइड करत आहेत जेणेकरून मुलांना संधी मिळावी की ते बाहेर जाऊ शकतात. सोबतच आता खूप सारे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ते एनएचएस सोबत ते कोलॅब झालेले आहेत.
1: हा
0: ते ट्रेनिंग देतात 3 महिन्याची, त्या ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही ओईटी एक्झाम्सला अपियर करा, आयएल्स एक्झाम्सला अपियर करा आणि मग त्यांच्या प्रोसेस अनुसार मग तुम्ही ओव्हरसीजला जाऊन पण काम करू शकता. आणि चांगलं 4 आणि 5 बँडची सॅलरी त्यांना मिळतोय.
1: खूपच
0: 4 आणि 5 बँडची सॅलरी म्हणजे जवळपास 1.5 ते 2.5 लाख त्यांना महिन्याची मिळतोय सॅलरी फ्रेश नर्सेसला. तर हे खूप मोठी चांगली संधी आहे. एवढंच आहे का मुलांना थोडासा जिद्दी आणि चिकाटीनी तेवढी मेहनत तर घ्यावीच लागेल.
1: अगदी अगदी अगदी. म्हणजे भारतात तर यांना संधी
0: उपलब्ध आहे,
1: देशातही चांगल्या प्रकारे हे जॉब करून.
0: आता पेपर मध्ये आलं होतं की जवळपास 5000 वेकन्सीज निघणार आहेत नर्सेस आणि पॅरामेडिकल साठी. तर मुलांना खूप चांगली संधी आहे की प्रत्येक वर्षाला किंवा 2 वर्षाला त्यांना संधी मिळते की ते गव्हर्नमेंट साठी पण अप्लाय करू शकतात. मग नॉर्सेट आहे, एम्स आहे, खूप सारी संधी आहेत. तेवढेच आहे की त्यांना तेवढी मेहनत घ्यावी लागेल पास झाल्यानंतर, क्रॅक करावे लागतील एक्झाम्स.
1: तर जसं नर्सिंग मध्ये जर आपण विचार केला तर जास्ती मुली या क्षेत्रात येतात, त्या संदर्भात आपण काय सांगाल?
0: असं काही नाहीये. आज नर्सिंग हा स्त्री पुरुष दोघांसाठी सामान्य संधी देणारा व्यवसाय आहे. स्पेशली म्हणजे पुरुष नर्सेस हा आयसीयू साठी, इमर्जन्सी सर्व्हिसेस साठी, ऑपरेशन थिएटर, क्रिटिकल केअर, कम्युनिटी हेल्थ, मिलिटरी नर्सिंग आणि हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन, शिक्षण आणि संशोधन म्हणजे रिसर्च साठी पण अशा अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत मुलं पण.
2: सुरुवातीला नर्सिंग मध्ये फक्त मुली जायच्या, पण आता नर्सिंग मध्ये मुलं येण्याचे प्रमाण वाढले आहे. जसं मी माझंच उदाहरण देते, मी लेडी सर्जन आहे. सुरुवातीला सर्जरीला खूप मुली कमी असायच्या, पण आता सर्जरीला मुली भरपूर असतात. तसंच आपल्याकडे सुद्धा, आपल्या जिल्ह्यात सुद्धा मेल गायनोकॉलॉजिस्ट खूप आहेत, जसं भद्रावतीला वगैरे आहेत. पेशंट जेव्हा येतो तेव्हा डॉक्टर मेल आहे की फिमेल हा प्रश्नच नसतो, तर डॉक्टर हा डॉक्टर असतो, तो स्त्री आहे की पुरुष आहे असं सुरुवातीला होतं 10-15 वर्षापूर्वी पहिले, पण आता तसं राहिलेलं नाही. तसंच आता ब्रदरला पण लोक ऍक्सेप्ट करायला लागले आणि समजायला लागले की ब्रदर पण नर्सिंग मध्ये असू शकतात, लोकांना कळायला लागले आणि कधीच प्रॉब्लेम नाही. आता आमच्या आयसीयू मध्ये किती सारे तरी ब्रदर आहेत, पण कधीच लेडीजला कधी काही कोणताही प्रॉब्लेम येत नाही आणि लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आहे आता.
1: नक्कीच.
0: आणि मी स्वतः ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेक मध्ये माझा पीजी झालेला आहे.
1: अच्छा, बरोबर.
0: आणि आम्ही हातळलेला आहे डिलिव्हरी पेशंट्स पण.
1: अच्छा.
0: तर मला वाटतं आम्ही विदर्भ रिजन मध्ये माझा पहिला मेल ऑब्स्टेट्रिक नर्स म्हणून आम्ही आलेलो आहे. आणि माझ्यासोबत एक अजून सर होते सेवाग्रामला, आम्ही दोन्हीच मुलं होतो जेव्हा आम्ही विदर्भ रिजन मध्ये पहिला गायनिक घेतलेला नर्सिंग मध्ये.
1: अरे वा, खरंच खूप छान. तर महेश सर, जसं मानवटकर कॉलेजमध्ये फार्मसी क्षेत्र देखील आहे, याबद्दल आपण काय सांगाल? कोणते अभ्यासक्रम त्यामध्ये उपलब्ध आहेत?
3: सुरुवातीपासून आपल्याकडे 2 कोर्सेस चालू झालेले आहेत. ते म्हणजे एक डिप्लोमा इन फार्मसी 2 वर्षाचा कोर्स आणि एक आहे बॅचलर्स ऑफ फार्मसी जो 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे. त्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न आहे आणि डिप्लोमा जो आहे त्यामध्ये अॅन्युअल पॅटर्न आहे. सध्या तरी हे 2 कोर्सेसमध्ये आम्ही मानवटकर कॉलेज ऑफ फार्मसी जे आहे हे रन करत आहोत. भविष्यामध्ये प्रकाश मानवटकर सर, माधुरी मानवटकर मॅडम यांनी मिळून असा प्रयत्न पण केलेला आहे, बोलून पण दाखवलेला आहे की पुढे जाऊन आपल्याला एम फार्मसी इन व्हेरियस सब्जेक्ट्स आणि फार्मडी यावर फोकस करायचं आहे आणि हे कोर्सेस पण आपल्याला आपल्या एरियामध्ये आणायचं आहे. कारण की या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे कोर्सेस जे पीजी कोर्सेस आहेत किंवा फार्मडी कोर्सेस आहेत याचा तुटवडा आहे. आपल्याकडे कमी असे एज्युकेशन आहेत जे हायर एज्युकेशन जे म्हणतो आपण ज्याला, ते मुलांना त्याच्यासाठी बाहेर जावं लागते. तर त्यासाठी प्रयत्न आपले चालू आहेत.
1: मग या अभ्यासक्रमात नेमकं काय असतं?
3: तर मॅडम त्यातला डीफार्म आणि बीफार्म या दोन करिअर ऑपॉर्च्युनिटीज मध्ये किंवा एज्युकेशन मध्ये आपल्याला 2 सेपरेट डिस्टन्सेस डिफरन्सेस दिसतात. ते म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी जे आहे हे निगडीत आहे एमएसबीटीला, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई, आणि त्यामध्ये अॅन्युअल पॅटर्न कोर्स आहे. हा अनेक वर्षापासून अॅन्युअल पॅटर्नच आहे. एमएसबीटीने जे डिप्लोमा

कोर्सेस आणले त्यामध्ये सगळीकडे सेमिस्टर पॅटर्न डेव्हलप झालेला आहे, पण फार्मसी जी आहे डिप्लोमा इन फार्मसी हे सध्या तरी अॅन्युअल पॅटर्न मध्येच चालत आहे, 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स. आणि बॅचलर्स ऑफ फार्मसी जे आहे, बॅचलर ऑफ फार्मसी हे निगडीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सोबत, लोणेरे रायगड. तर या D.Batoo जे विद्यापीठ आहे यांनी बॅचलर ऑफ फार्मसी कोर्सला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इथे इन्क्लूड होते. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया रन करत असते सगळ्या फार्मसी कॉलेजेसला. तर बॅचलर ऑफ फार्मसी आणि डिप्लोमा इन फार्मसी हे दोन्ही कोर्सेस फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया याच्या अंडरच येत असते. ह्या दोन कोर्सेसमध्ये

0: फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया रन करत असते सगळ्या फार्मसी कॉलेजेसला. तर बॅचलर ऑफ फार्मसी आणि डिप्लोमा इन फार्मसी हे दोन्ही कोर्सेस फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया याच्या अंडरच येत असते. ह्या दोन कोर्सेसमध्ये फरक एवढाच की एक कोर्स जो आहे तो डिप्लोमा कोर्स आहे, तो डी फार्मसी आहे, आणि बॅचलर ऑफ फार्मसी हे ग्रॅज्युएशन कोर्स आहे, डिग्री कोर्स आहे. बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, त्यामध्ये 8 सेमिस्टर पॅटर्न असतात आणि प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचा संपर्क येत असतो, त्याबद्दलचं नॉलेज मिळत असते. शेवटी ग्रॅज्युएशन हे ग्रॅज्युएशनच असते, डिप्लोमा हे डिप्लोमा कोर्स असते.
1: महेश सर, आपण डी फार्मसी कॉलेज संदर्भात काय सांगाल?
0: डी फार्मसी कोर्स जो आहे 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स, त्याच्यामध्ये आपल्याला फार्मास्युटिक्स, सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार्मसी फील्डमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी शिकायला येतो तेव्हा 12वीमध्ये जे त्यांनी शिकलेलं आहे, 12वी सायन्स हे तर सगळ्यात पहिली एलिजिबिलिटी आहे फार्मसीसाठी, पण समजा त्यांनी 12वीनंतर शिक्षणासाठी चूज केलं आहे की आपल्याला फार्मसी कोर्समध्ये शिक्षण घ्यायचं आहे आणि त्यांनी डिप्लोमा जर कोर्स निवडलेला आहे स्वतःच्या शिक्षणासाठी, तर त्याला समोर खूप सुंदर असे सब्जेक्ट आहेत मॅडम. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहेत 4 मेजर विषय आहेत ज्याला कोर सब्जेक्ट म्हणतो आपण. त्या कोर सब्जेक्टमध्ये येतात फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी आणि फार्माकोलॉजी. हे 4 मेजर आणि कोर सब्जेक्ट आहेत. यानंतर जे काही सब्जेक्ट येतात ते अलाइड असतात, ते कंबाईन होतात याच मोठ्या कोर्सेसमध्ये. ह्या 4 सब्जेक्ट मिळून आपल्याला फार्मसीचं पूर्ण नॉलेज मिळत असते. तर डिप्लोमा इन फार्मसीमध्ये फर्स्ट इयरला जेव्हा परमिशन घेतात तर त्यांना बेसिक नॉलेजपासून सुरुवात करावी लागते, कारण की त्यांची फील्ड एकदम से चेंज होते ही. तर त्यांना डिप्लोमा फर्स्ट इयरला जेव्हा येतात पोरं, त्यांना फार्मास्युटिक्स, केमिस्ट्री एकदम बेसिक नॉलेज असते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर कम्युनिटी फार्मसी, सोशल फार्मसी, बायोकेमिस्ट्री असे काही सब्जेक्ट असतात, ह्युमन अनॅटॉमी आणि फिजिओलॉजी सुद्धा असते त्यांना. तर ह्या बेसिक्स पासून त्यांना याची सुरुवात होते की आपल्याला ड्रग बद्दल नॉलेज येण्याच्या ऐवजी सगळ्याला सगळ्यात पहिले स्वतःच्या शरीराबद्दल समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांना सर्वप्रथम डिप्लोमा इन फार्मसीमध्ये त्यांना बेसिक नॉलेज मिळते. डिप्लोमा इन फार्मसी सेकंड इयरला जेव्हा पोरं जातात तेव्हा त्यांना कम्युनिटी फार्मसीमध्ये कसं वर्क चालते, लॉ अँड इथिक्स काय आहे फार्मसीचे, कोणते नियम आहे ज्या नियमांचं पालन करून फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर घडवता येते, तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्यांना सेकंड इयरमध्ये मिळते.
1: कार्यक्रमातून निरोप घ्यायला हवा, पण या कॉलेज संदर्भात अजून आपण माहिती जाणून घेणार आहोतच. चला तर परत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात. नर्सिंग आणि फार्मसीच्या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी याविषयी या कार्यक्रमाचा भाग 3 आज आपण ऐकला.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
4: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
3: चालता बोलता.
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
4: थेट तुम्हाला.
3: काही हलक्या फुलक्या गप्पा,
4: काही रंजक प्रश्न
3: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
4: तुमची गोष्ट,
3: तुमचा आवाज
4: आणि तुमचंच गाणं
3: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
4: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
3: चालता बोलता.
5: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
6: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
5: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
6: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
5: आकाशवाणी चंद्रपूर.

संगीतकार आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली योगेश यांची ही रचना आपण ऐकत होतात. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात चित्रपट मंजिल.

0: हेलो
1: हेलो फरमाइश।
0: हेलो
1: हेलो आपली आवाज।
0: नाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे।
1: कुठे?
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात।
1: वाह छान।
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
1: 07172254634 या फोन नंबर वर।
0: आता वेळही सांगून दे।
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा। महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो।
0: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे।
1: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत।
0: हॅलो दहावी झाली, 12वी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय।
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात।
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं।
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची।
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा।
5: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत होतात। आज या कार्यक्रमात गोलमाल आणि मंजिल या चित्रपटातील काही गीत आपण ऐकलीत। आकाशवाणीच्या चंद्र केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला। आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळचे 8:30 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातम्या काही क्षणातच पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत। श्रोतहो, त्यानंतर पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू सकाळी 8:40 तर सुरुवातीला ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या।

वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापडकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन विकास संस्था अर्थात डीआरडीओनं ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे एआरडीई ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या सीएसआयआर यूजीसी नेट जून 2024 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाऊनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर

0: पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा खंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधार विधेयक काल विधानपरिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टरची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ डा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी.

0: रामकृष्ण हरी। जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला, तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि अळंदीत दाखले होते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला। यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे। इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतलाय। पंढरीस जाय तो विसरे बाप माय, पंढरीस जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरुणिया अंक। आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे। अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत। पावसाची पुराची चिंतानं बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं। या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती। दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली। माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती। सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला। त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं। मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली। रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता। या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि अजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं।
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत। हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो। आनंद तेथीचा मुक्याशी वाचा बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय सांबळे वृद्ध होती तरणे, नाचत नाचत जायरे पंढरी विठ्ठल रसुबाई पाहू रे। हा वैष्णवांची मांडियाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे। त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे। अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत। रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत।
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी अजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडस सांगा ना।
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर 2:30 वाजता आपण मानाच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत। 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल प्रस्थान सोहळ्याला। त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल। नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल।
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन सामान्य प्रशासन नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर

0: वरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं अशा आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेले आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेले आहे. दिवे घाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेली आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असे आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी तिथे जे काही लँडस्लाइड्स होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
1: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थांनं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारचे आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थांना स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्थांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
3: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जे पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व अधिक परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जी काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. त्या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः 1-1 बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, तर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्याचा चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला

0: चा वंश परंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले,
1: रामकृष्ण हरी महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतं आहे तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. यावर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळे आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करतात. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडंसं आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आता आम्ही बसलो आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले. अजून पाऊस वरती चालू आहे तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
0: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत. ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो, मी सातत्याने गेली 10 ते 12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्य साधारण शक्ती आणि ऊर्जा आहे. खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कोणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
0: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरिभजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपणे उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणला की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढी ही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या, तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक. अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर

0: संत मुक्ताई, सोपान देव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे गोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानाने ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धो धो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
2: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमच्या दुकानात संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरी सुद्धा 24 तास पाण्यात असून सुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी

0: होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
1: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमचे दुकान संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरी सुद्धा 24 तास पाण्यात असून सुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली, तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे. आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
0: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
2: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आहे. प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण शेवाई आठवड्याची शेवाई माऊलीची. इतर ठिकाणी बी आपण जिकडे अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ते सांगन तिकडे आम्ही जातो. शेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय. आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपला आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
3: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंस वाटलं नाही, माऊलीचं दर्शनासाठी जावंसं वाटलं
2: म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे, पण आवंदा भरपूर झाला आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक, पाऊस जरी असल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला माग हटत नाहीये. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राहुट्या जरी पाण्यात असल तरी पण माग वारकरी माग हटत नाही. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
0: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. पायीवारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण मुंबई केंद्राहून ऐकत होतात. आमच्या केंद्राहून हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
3: दहा लाखांची लॉटरी मला.

0: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
4: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
4: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
5: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
4: आकाशवाणी चंद्रपूर.
6: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9:50 सेकंद झाली आहेत. विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे कार्यक्रम आपण पुनश्च ऐकू शकणार आहात दुपारी 1 वाजेपासून. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात सर्जा चित्रपटातील गीत. नाधू महानोर यांची रचना आहे, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलं नाधो महानोर यांचं सर्जा चित्रपटातील गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं होतं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरची रचना आहे फमू शिंदे यांची, बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली. महेंद्र कपूर आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगल स्वरातील हे गीत निखारे या चित्रपटातील.

मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं तू तिथ मी या चित्रपटातील गीत. गीतरचना विजय कुवळेकर यांची आहे आणि संगीतकार आनंद मोडक.

सरी वर सरी या चित्रपटातील हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ही शेवटची रचना ग. दि. माडगुळकर यांची, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली. आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूया एकटी चित्रपटातील हे गीत.

आशा भोसले यांनी गायलेली गदी माडगूळकर यांची ही शब्दरचना सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केली होती चित्रपट एकटी. आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे ठीक 10:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या पसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित

करीत आहोत गीत गुंजन। नमस्कार रसिक हो, गीतगुंजन कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपल्या आवडीच्या गीतांसह। कार्यक्रमातील हे सुरुवातीचं गीत सोनू निगम आणि सुनिधी चव्हाण यांच्या युगलस्वरातील प्रसून जोशी यांची रचना आहे। संगीतकार जतीन ललित आणि चित्रपट फना। हे गीत ऐकायचं आहे अयोध्या नगर राळेगावचे विनोद कुमार ढवळे, वेणुताई, रुचा, प्रतीक भुसारी, प्रथमेश ढवळे, त्रिमूर्ती नगर नागपूरचे प्रकाश इंगोले, नलिनी इंगोले, प्रणव आणि प्रणाली। तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं फना चित्रपटातील हे गीत।

आणि त्यांचा मित्रपरिवार, प्रशांत विकास बाबूराव जुमनाके, किशोर साहू आणि त्यांचा परिवार. तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

त्यांचा मित्र परिवार, प्रशांत विकास बाबूराव जुमनाके, किशोर साहू आणि त्यांचा परिवार. तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोत्यांच्या चित्रांवर आधारित त्यांच्या पसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम गीतगुंजन आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आपण देखील या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली हिंदी चित्रपट गीतांची आवड नोंदवू शकता. त्यासाठी आम्हाला पत्र पाठवा. पत्रात गीताचे बोल, चित्रपट आणि श्रोत्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख असावा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे, कार्यक्रम गीतगुंजन द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र सिव्हिल लाईन चंद्रपूर आणि पिनकोड आहे 442401. यानंतरच्या गीताचे पत्र प्रेषक आहेत घाटंजीचे सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार. कुणाल चन्ने, रोहन मेश्राम, ऋतिक झाडे, वंदना शेंडे, ज्योती, पूजा, लक्ष्मी, शुभांगी, मराठा चौक बाबूपेठचे हे श्रोते आहे. या श्रोत्यांना ऐकायचं पॅसा सावन चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

श्रोत्यांच्या चित्रांवर आधारित त्यांच्या पसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम गीतगुंजन आपण ऐकत आहात. श्रोते हो, आपण देखील या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली हिंदी चित्रपट गीतांची आवड नोंदवू शकता. त्यासाठी आम्हाला पत्र पाठवा. पत्रात गीताचे बोल, चित्रपट आणि श्रोत्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख असावा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे, कार्यक्रम गीतगुंजन द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र सिव्हिल लाईन चंद्रपूर आणि पिनकोड आहे 442401. यानंतरच्या गीताचे पत्र प्रेषक आहेत घाटंजीचे सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार. कुणाल चन्ने, रोहन मेश्राम, ऋतिक झाडे, वंदना शेंडे, ज्योती, पूजा, लक्ष्मी, शुभांगी, मराठा चौक बाबूपेठचे हे श्रोते आहे. या श्रोत्यांना ऐकायचं पॅसा सावन चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं नमक हलाल चित्रपटातील हे गीत अंजान यांचं होतं आणि संगीतकार बप्पी लाहिरे. हे गीत ऐकायचं होतं आमच्या या श्रोत्यांना. दिनेश शितूत, सारिका शितूत, निखिल शितूत, सुनीता शितूत, श्रीराम वार्ड बल्लाशाचे हे श्रोते, पांढरकवड्याचे सय्यद अभिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद, फरजाना सय्यद आणि त्यांचा मित्रपरिवार, शेकापूर हिंगणघाटचे बापूराव बावणे, वाल्मिक बावणे, नरेश बावणे, स्वप्नील कोहर, रूपराज मिलमिले, रत्नमाला बावणे, रंजना बावणे, प्रगती चैताली कोहर, सुनील चौधरी, शुभम क्षीरसागर, विनोद धोटे, जगदीश कोहर आणि त्यांचा मित्रपरिवार. परे तर रसिक हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा आता निरोप घेऊया. पण पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढील कार्यक्रमात आपल्या आवडीच्या गीतांसह. त्यासाठी आम्हाला पत्र पाठवा आणि कळवा आपली आवड गीतगुंजन या कार्यक्रमात. आणि आता मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. गीतगुंजन श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या पसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीत. आज या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांचं सतार वादन ऐकूया. त्यांनी सतारीवर वाजविलेला राग पिल्लू.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
2: शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे सकाळचे 11:30 झाली आहेत

आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन कॉल्सवर आधारित फोन इन कार्यक्रम हॅलो फरमाइश. आजच्या कार्यक्रमाचे संवादक हेमंत शेंडे आणि सादरकर्ते उमेश दुपारे.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या हॅलो फरमाईश या कार्यक्रमात मी हेमंत शिंदे आपलं स्वागत करतो. घेऊया आजच्या कार्यक्रमातला हा पहिला कॉल.
1: हॅलो, आकाशवाणी चंद्रपूर.
0: कोण बोलताय आपण?
1: वर्तांतरून वाटत होते. किती दिवसानं फोन लागला, खूप खुशी होत आहे.
0: किती दिवसांनी लागला असेल?
1: खूप दिवसानं लागला फोन.
0: हो काय? अरे बाबा, स्वागत आहे. तर
1: सर, ते गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं गाणं ऐकायचं?
1: हॅलो फरमाईश आहे ना?
0: हॅलो फरमाईश आहे.
1: जिसे देख कर जगवालो पर यकीन नहीं करोगा, जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा, हे वाले गाणं ऐकायचं आहे.
0: हे येसुदास साहेबांनी म्हटलेलं गाणं आहे. देख जगवालो पर
1: यकीन नहीं करोगा, जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा.
0: तर
1: सुंदर गाणं आहे.
0: हे गाणं कोणासाठी ऐकवताय तुम्ही? काही विशेष?
1: माझ्या भाषांसाठी. माझे भाषे आहेत ना, गौतम वाघमारे, राजेश वाघमारे, विवेक संबरकर, यांच्यासाठी दीपक मुनेश्वर.
0: ठीक आहे, ऐका तुमच्या आवडीचं येसुदास यांनी गायलेलं हे गीत.

0: हेलो, आपकी आवाज है?
1: हेलो फरमाइश, हबीब बोलता है
0: सर? नमस्कार
1: नमस्कार हबीब,
0: मला गीतेगा तो सिंदूर मधलं सावन बसंत बहार.
1: आता सावन तुमच्याकडे कसा आहे?
0: पाऊस कमी आहे सर,
1: कमी आहे ना, मध्यंतरी तर चांगला आला पण
0: चांगला पडला, आता पाऊस कमी असल्यामुळे गरमी होत आहे.
1: हा, धानाची पेरणी करण्यासाठी जशा पद्धतीचा पाऊस पाहिजे तसा अजून पुरता झाला नाही असं वाटतं, होय ना? हा
0: तर
1: हा सांगा श्रोत्यांचे नाव.
0: छोटूभाई शेख, साजन बेगम, फारूक शेख, वसीम शेख, अफसाना शेख, अश्मिरा शेख, इरफान शेख, जिन्नत शेख, अब्दुल लोहेवाला, साजिदा शेख, राजाशोक मोरेकर, समस्त शेख परिवारांनी.
1: बरं, ऐका तुमच्या परिवारासह तुमच्या आवडीचं गीत.

0: हॅलो.
1: हा, कोण बोलताय आपण?
0: गोपाल नाथकर बोलेलो.
1: कुठून?
0: साडेगाव तालुका, जिल्हा परभणी.
1: अच्छा, अरे बापरे, जिल्हा परभणी बोलताय. छान, पहिल्यांदा फोन केला आपण?
0: हा, पहिल्यांदाच लागलेला फोन.
1: स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या हॅलो फरमाईशी या कार्यक्रमामध्ये. सांगा गोपालजी, आपण काय करता?
0: तुमच्या सांगा,
1: शेती करता? किती शेती आहे तुमच्याकडे?
0: शेती 5 एकर.
1: आणि काय पीक घेता मग? आता पीक कोणती घेता?
0: हॅलो
1: हॅलो, पीक कोणती घेता तुम्ही?
0: पीक हळद आणि कापूस आहे.
1: अच्छा, म्हणजे आता कापूस त्याची पेरणी करणार आहात आपण?
0: हा, कापूस लावलेला आहे, हळद कापूस लावलेला
1: आहे. हळदीच्या पिकाविषयी सांगा, हळदीचं पीक

0: किती दिवसामध्ये येतं?
1: ते 10 महिन्याचं पीक आहे, 1 वर्षात लागते. 10 महिन्याचं पीक आहे.
0: बरं, मग त्याचे कसं काय करतात थोडं सांगा ना शेतकरी बंधूंना.
1: आमच्या हळदीचं बेनच वापरावं लागते, आपले बेड करायचे बेडवर लावावं लागते ते.
0: अच्छा, हे कुठून मिळतात मग ते बेड? त्याचे
1: जे हळद आपण काढतो
0: हा
1: त्याच बेन तयार कर.
0: अच्छा,
1: हा डबल तीच लावायचं.
0: म्हणजे वेगळं बियाणं काही आणायची गरज पडत
1: नाही? वेगळं काही नाही, फक्त त्याला तेच बेन वापरायचं आणि त्याला खत फवारणी हे करावं लागतं.
0: हो काय, बरं बरं. म्हणजे ओलीच हळद पाहिजे काय त्याच्यासाठी?
1: नाही नाही, चुकी जमत नाही, ओली
0: ओलीच पाहिजे. अच्छा,
1: जशी आपण आता काळडी हळद की तशी ती मग सावलीला झाडाखाली एका ठेवून द्यायची, वरून शेण माती लावून लेपून ठेवून द्यावं लागते झाडाखाली सावलीला. पुन्हा मग पाऊस पडायची लावायची.
0: बरं बरं, किती उत्पादन होतं हळदीचं तुमच्याकडे?
1: 1 एकरी 30 क्विंटल होते वाळून. हा, शिजवा लागते त्याला, शिजून मग वाळू घालणं, वाळली की त्याला डबल ढोल करायचा त्याला पॉलिश.
0: हा, आणि मग
1: टीव्ही कायला न्यायची,
0: मग बाजारात न्यायचं. अच्छा, मेहनत भरपूर लागते का कसं?
1: हा, मेहनत जास्त लागते, खर्च जास्त येते,
0: पाणी
1: पण उत्पन्न पण जास्त आहे. भाव असल्यामुळे आता जास्त हळदच परवडायली.
0: हो का?
1: हो.
0: बरं बरं बरं. सांगा, रेडिओ आवड कधीपासून आहे?
1: रेडिओ खूप दिवसापासून आवड आहे सर, 2005 पासून ऐकत होतो.
0: जवळचं केंद्र कोणतं?
1: परभणी केंद्र आहे, नांदेड आहे जवळ. ते आता मोबाईल ऍप वर सगळं चंद्र पण ऐकायला येते.
0: बरं, मग चंद्रपूर केंद्राचे दुसरे कोणते कार्यक्रम ऐकता तुम्ही?
1: दुसरे
0: गाण्याच्या
1: कार्यक्रम किसानवाणी.
0: किसानवाणी ऐकता ना?
1: हो.
0: छान छान छान.
1: भक्तिगीताचे सकाळचे पण ऐकतो.
0: ठीक आहे, तुम्ही फोन केला, धन्यवाद. छान वाटलं आम्हाला तुमच्याशी बोलून. सांगा, आजच्या हॅलो फरमाइश कार्यक्रमात हिंदी गाणं सांगायचं सिनेमाचं?
1: आज मोहब्बत ए पिक्चर मधलं हमको हमेशा चुरा लो.
0: वा वा. श्रोत्यांची नावं सांगा.
1: श्रोते, हा मित्र आहेत ना, माणिक गुरु आहे, माणिक डुबे, माणिक मेत्रे.
0: तर ठीक आहे, मग तुमच्या मित्रमंडळींसह तुमच्या आवडीचं गीत आहे का मोहब्बते या चित्रपटातलं? धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

0: नमस्कार
1: नमस्कार, कोण बोलताय, कुठून बोलताय?
0: मी चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गडाम बोलताय.
1: अच्छा संजय गडामजी, कसे आहात गडामजी?
0: ठीक आहे सर जी.
1: बरं, आजच्या कार्यक्रमासाठी कोणतं गाणं निवडलं मी सांगा, हिंदी गाणं सांगा आम्हाला.
0: धमधम दिगा दिगा संजय चित्रपटातलं द्या, मुकेश आम्ही गायलेलं आहे गीत. समर जनाला माझी कल्याण गीत
1: आहे. मला गाण्याची सगळी माहिती आहे, माहिती ठेवता तुम्ही. तर गाण्याची माहिती लिहून ठेवता का तुम्ही?
0: सर त्यावर लिहून ठेवतो, पण आता तसं बंद गाणं जरा तुम्ही विचारात घ्यायचं असलं तर लगेच ते गुगलवर पाय.
1: बरोबर आहे.
0: आता म्हणजे सुविधा झाली, आता म्हणजे पुस्तक दुका हातात घ्यायची गरज पडत नाही ना. तर माझे मित्र आहेत, नाव
1: नाव सांगा त्यांची.
0: गुणवंत कडू, राहुल नवन, नवीन आगवणे, जिंतूर शिंदे आहेत, तसेच माझी बहीण प्रतिनिधी, माझे आई बाबा आहेत, मतिनिधी, माझा मित्र आहे, सांगितली घरी.
1: ठीक आहे, तुमच्या आवडीचं छलिया चित्रपटातलं गीत ऐकूया.

0: हेलो
1: हेलो
0: कौन बोलता है? नमस्कार
1: नमस्कार
0: नमस्कार कौन बोलता है?
1: चंद्रपुर केंद्र
0: हो
1: हाँ भाऊ साहेब नाव था बोलते है
0: हाँ कुठून बोलता है?
1: हाँ पिंपरी शहरी तालुका निवासाची लाई लेनगर येथून बोलतो सर.
0: आपण नवथर जी पहिल्यांदा फोन केलाय का याच्या आधी केलाय फोन आपण?
1: येत्या खूप दिवस झाले फोन लावून सर.
0: अच्छा आज हॅलो फरमाईश हा हिंदी सिनेमाच्या गाण्याचा कार्यक्रम आहे तर आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही कोणते गाणं निवडले सांगा.
1: मला आज एक गीत ऐकायचं आहे. चित्रपट आहे जानवर. मौसम की तरह तुम भी बदल तुम जाओगे.
0: मौसम की तरह तुम बदल तो न जाओगे. हा छान गाणं चांगले गाणं निवडले तुम्ही. नवतरजी तुम्ही काय करता?
1: सर मी कीर्तन भजन करतो.
0: कीर्तनातून काय सांगता समाजाला सांगा ना. संत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबांचा विचार सांगत असाल ना तुम्ही कीर्तनातून.
1: गुरुवार काय समाज सांगतो व्यसनमुक्ती पासून दूर राहा.
0: हा
1: झाडे लावा झाडे जगवा.
0: हा समाजामध्ये अंधश्रद्धा सरली आहे तर ती पण दूर झाली पाहिजे त्याच्याविषयी सांगत असाल ना.
1: हो हो.
0: तर मग संतांचं कोणतं वचन तुम्ही सांगता?
1: आई वडिलांची सेवा करा.
0: हो केलीच पाहिजे. बरोबर आहे. आई वडीलच खरे दैवत असतात. तर
1: आमच्या मित्र नाव घेता का?
0: तुम्ही घ्या ना नाव.
1: अक्षय चंदन ऋतुज चंदन सुरेखा तळेकर जे आणि सुरज भाऊ कदम.
0: ठीक आहे.

0: हेलो
1: हेलो चंद्रपुर आकाशवाणी।
0: हेलो फरमाइश, नमस्कार, स्वागत है, सीताराम जी बोला।
1: नमस्कार
0: सीताराम जी बोला, सांगा
1: कसे आहे सर आपण?
0: आम्ही छान आहोत, तुम्ही कसे आहात?
1: हा आम्ही छान, अगदी सुरळीत आहे सर। आमच्याकडे आता रिम रिम रिम रिम पाऊस पडतो, आम्ही सगळं शेतकरी सुखमय व्हायले सर। आमच्या पेरण्या खूप शानदार पण झाल्या सर।
0: अरे वा वा वा, छान झालंय। पाणी चांगलं आहे, व्यवस्थित आहे?
1: हो सर, माल पाणी आमचं व्यवस्थित आहे सर। मागच्या वर्षी सारखा थोडा मध्ये आता जून मध्ये थोडी पब्लिक झाली सर पहिली, पण आता नंतर नाहीये सर। एक तारखेपासून आता आम्ही खूप मस्त आनंदीमय खूप झालो सर। आता
0: अच्छा आनंद आहे बघा।
1: आणि त्याच्यामध्ये आकाशवाणीला फोन लागला, त्याच्यामध्ये आणखीन खूप 100% आनंदात मध्ये झालो सर। मी आता
0: आनंदात भर पडली। बरोबर, अगदी बरोबर आहे।
1: हो सर, आता हिंदी मराठी सर? मराठी
0: आज हिंदी। हॅलो फरमाइश,
1: हिंदी का?
0: हिंदी आहे। तर तुम्हाला कोणत्या गायकाची गाणी जास्त आवडतात? कोणते गायक तुम्हाला आवडतात जास्त? बोरसेजी,
1: मोहम्मद रफी, आशा भोसले, असे सर्वच गायक आवडतात सर।
0: तर मोहम्मद रफी साहेबांचं कोणतं गाणं तुम्हाला जास्त आवडतं?
1: मोहम्मद रफीचं सर्वच गाणं छान आहे सर।
0: एखादं गाणं सांगा तुमच्या आवडीचं।
1: आवडीचं काही काही लक्षात येईल सर आता। द्या सर, कोणतंही चालेल सर, द्या।
0: कोणतंही चालेल,
1: द्या चालेल सर।
0: बरं बरं, ठीक आहे। श्रोत्यांची नावं पण सांगा।
1: आर्यभ सावरा पाटील, सचित सोनाने, दिनेश चव्हाण, काशीनाथ सेपाळ्याच्या बरोबर हे गाणं ऐकवतोय सर आमचे।
0: ऐका तर मग सीतारामजी, तुमच्या सगळ्या मित्रमंडळींचं ऐका तुमच्या आवडीचं हे गीत।

श्रोत्यांच्या फोन कॉल्सवर आधारित फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होतात. हॅलो फरमाईश. आजच्या कार्यक्रमाचे संवादक होते हेमंत शेंडे आणि सादरकर्ते उमेश दुपारे. तांत्रिक सहाय्य चंदू मत्ते आणि राजन देशप्रतार यांचं होतं. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ महिलांसाठीचा हा कार्यक्रम आता मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तुमच्या सोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो, आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सख्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

0: जांभूरकर, अनेक वर्ष झाली या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण झालेले आहेत, तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीने तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे, कलेबद्दल काय सांगाल?
1: या कलेमुळे किंवा या आर्टमुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता मी नुसती कोणाची मुलगी नाही तर किंवा कोणाची बायको म्हणून ओळखली जात नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले. या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे, न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
0: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
1: मी कुठलेही आर्ट वर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कार हे जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिला बक्षीस एका कॉम्पिटिशन मध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
0: बरं.
1: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
0: बरं.
1: कारण कसं आहे, बरेचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं. पण तरी सुद्धा ते टॅलेंट असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
0: बरं.
1: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियड मध्ये.
0: बरं.
1: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं, मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधले जीन्स बोलायला लागलेले
0: हो
1: की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. तेव्हा माझ्या मुलीने मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्सवर माझे अकाउंट ओपन करून दिले आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात? तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंड मध्ये चाललेली आहे, तू हे कर.
0: बरं.
1: मग पहिले म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
0: बरं.
1: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू, पण ते इतक्या सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरे मला म्हणाले की अगं आता बस झालं ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही.
0: बरं.
1: ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हजबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडने एक्सप्लोअर करणं सुरू केलं की ज्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा, ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
0: बरं.
1: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये, म्हणतात ना दूरचा विचार करण्यासाठी आपण आपल्या आसपासला तर ते वातावरण बदलू.
0: बरोबर.
1: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणलं आर्ट शिकले, तर ते माझे जे टीचर होते

मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिके अंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रुपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती.

0: ते मला ऑनलाईन शिकवत होते तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिसला, त्यांची नजर गेली. ते म्हणे अगं तू हे काय केलंय? मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं ती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बरं.
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात.
0: ज्या गुरुनी मला शिकवलं, ट्रेन केलं, त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला. मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर करून दिलेलं आहे. आज तुमची स्वतंत्र अशी छान ओळख आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून. आणि त्या जोडीला आपल्या घरचे लोक, आपल्या मुलींनी प्रोत्साहन दिलं आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडाला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स करता, त्याबद्दल सांगा ना.
0: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं आता मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पन आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
1: बर.
0: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अव्हेलेबल आहे.
1: बर.
0: मी कार्पोरेट गिफ्ट देते, मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरशे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलशी, डायनिंग टेबलवर ठेवायला, असे अनेक तऱ्हेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
1: म्हणजे कुठलंही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता.
0: हो.
1: तर आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली आहेत त्याच्यावर आपण थोडासा फोकस करू. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात.
1: बरं.
0: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाहीये. तर हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
1: बरं.
0: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय.
1: बरं.
0: जे बनतात, जे आपल्याला माहिती की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
1: बरं.
0: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
1: प्रीतीताई आता जाणून घ्यायला उत्सुकता आहे हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं.
0: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
1: बरं.
0: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहू नव्हते शकत, कोणाला दिसावे नाही, म्हणून ते डॉटच्या आकारात
1: बरं
0: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
1: बरं.
0: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
1: पुढे वाढला एवढा
0: वाढला आणि ट्रेंड मध्ये आला.
1: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
0: मी म्हणजे लहान 1 फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्यात डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
1: बरं.
0: डॉट डॉट एक एक डॉट करून वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवल्या जातात, डिझाईन्स बनवल्या जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
1: खूप पेशन्सचं काम असेल.
0: खूप पेशन्सचं, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्व्हॉल्व्ह होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं, तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये.
1: खूप कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणार आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यात.

0: त्याच्यामध्ये हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हटली ऑर्डरची का असेना, ती जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
1: बरोबर.
0: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिपन आर्ट मध्येही खूप छान पद्धतीने वस्तू बनवता, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: नक्की नक्की. लिपन आर्ट हा मुख्यतः कच्छ गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीनी घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात, तर कॅमल उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी.
0: बरं.
1: आता प्रकाश कुठून येईल त्या झोपडीमध्ये, तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररनी सजवायचे.
0: बरं.
1: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटर मधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो, म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. लिपन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गाव पासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोअर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोअर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला एक्सेप्ट केलं.
0: हो. मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
1: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले.
0: मग यात साहित्य काय काय लागतं?
1: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो वुडन बेस, टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
0: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिररचाही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की काय वेगळं आर्ट आहे का, काय त्याचे रिएक्शन होत्या?
1: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपला पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसं इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स डॉक्टर्स हे होते इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात. त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
0: बरं
1: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का, मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले. मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
0: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेल्या आहेत?
1: मी तर भरपूर
0: अगणित. आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसने सुद्धा बनवून देत असाल?
1: हो. ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं, तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
0: बरोबर.
1: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो.
0: हो.
1: जर दोघांनी मिळून काम केलं तिथे वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षक बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते. आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रेफरन्स देते.
0: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो, रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेम प्लेट आणि वेगळ्या शेप मधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटत असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
1: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडस मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
0: बरं.
1: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
0: मग ही कशावर बनवता?

0: आहे
1: मी वुडन बेस असतो माझा एमडीएफवर.
0: बरं,
1: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही. मी प्लास्टिकच्या वापरण्याचा अतिशय विरोधात आहे.
0: बरोबर, हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
1: बरोबर,
0: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचा आणि हौशांनी घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट तसा ठेवला जायचा.
1: बरोबर,
0: हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेम प्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
1: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड आलेले, पण शक्यतो ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झालं पाहिजे कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा, तर वेळेच्या आत मला ते करायचे असते. तर मी अॅक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी दोन तीन कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो.
0: बरं,
1: आणि तो पाण्याने किंवा ओल्याने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर करते.
0: मग साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
1: एक ते दीड फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात एक फुटाच्या फ्रेमला.
0: मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
1: बरोबर,
0: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्ट मध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेन मधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
1: बरोबर.
0: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
1: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझे नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत. माझ्या सासूबाईंनी मला याच्यात खूप साथ दिला आहे. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरच्या सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे. म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
0: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की या ऑर्डर्स कडे बघायचं, तारीवरची कसरत होते का, खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचं व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
1: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झाले.
0: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
1: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे. आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते. आणि पॅकेजिंग साठी मला माझे हस्बंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हस्बंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
0: बरं,
1: हा हस्बंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात सुरुवातीला येतो राग, पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला.
0: तू मेमे थोडीशी होते घरात?
1: हो हो हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते.
0: तुम्ही मगाशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात, त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं, यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये सहभागी झाल्या होता का?
1: हो हो, आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहामध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्स लावते.
0: बरं, आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
1: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय एवढी किंमत कशाला यायची. तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा

0: 5-8 मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का, ते पण थोडस विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जात.
1: आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिक दृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
0: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईने ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हा तर आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार. कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार.
1: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील, पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणी वर मात करत तुम्ही पुढे गेला. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?
0: हो आलाय. हा बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा, पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो,
1: बरोबर,
0: तोच राहू शकतो. कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत, त्यालाही ती आवड असली पाहिजे. कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला.
1: हो.
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तसेही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे.
1: या छंदाचं रुपांतर या व्यवसायात झालेलंच आहे, पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत, आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितलं आपण ज्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे, या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का, नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का, हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात?
0: हो,
1: थोडक्यात भावी स्वप्न.
0: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे.
1: बरं.
0: जिथे मला आता सेल करण्याच्या अपेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे. कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं. तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे.
1: नक्कीच ही इच्छा पूर्ण होईल.
0: थँक्यू. आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील.
1: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो, जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते, आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना.
0: बरोबर.
1: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि हा व्यवसाय छान आहे, ही एक कला छान आहे की मुलांना ज्याला कलेची आवड आहे तर नक्कीच ही कला बघून शिकायलाही पुढे येऊ शकतील, नक्कीच येतील अशी आपण आशा करूया. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे, तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: हिम्मत हारू नका, प्रयत्न करत रहा. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता स्वतःला शांत करा. तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा, स्वतःमध्ये चेंजेस बघा. आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचं आहे, एक ध्येय गाठायचं आहे, हा विचार करा आणि पुढे चालत राहा.
1: बरं, नक्कीच. खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा कलेबद्दल सांगितलंय, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. अशीच व्यवसायाची भरभराट होत राहू, तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहू ही सदिच्छा. प्रीती जांभोरकर आपण इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: आपण खूप खूप धन्यवाद.
1: प्रीती, गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला?
0: हो हो, नक्की गाणं.
1: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया.
0: अधीर मन झाले, अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे.

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत.

0: मैत्रिणींनो, कला विश्व या मालिकेत आज आपण शास्त्रीय संगीत गुरु, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या डॉक्टर संगीता नायक यांना स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे. त्यांच्या संगीताच्या सुरांनी सजलेला तो प्रवास कसा घडला आणि अजूनही घडत आहे हे छान गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार संगीता मॅडम.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कला विश्व ही आमची एक मालिका आहे ज्या अंतर्गत आम्ही कला विश्वात रमणाऱ्या, कला विश्वात करिअर करणाऱ्या आणि छान त्या कलेच्या माध्यमातून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही स्टुडिओत आमंत्रित करत असतो. आणि आपण शास्त्रीय गायिका आहात, शास्त्रीय गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 24 वर्ष झाले तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेले आहे. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते, जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात, अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे त्या गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कंप्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये. आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं. तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि मला व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची तुम्ही तयार

0: केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की काही झालेला आहे म्हणून.
1: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तो.
0: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
1: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती.
0: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईनी मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो, ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता, पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा, मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसी मध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं, त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता, ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण याच्या बरोबर पुढे जाऊया.
1: बर.
0: आणि असा तो संगीताशी माझा नातं जुळलं.
1: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
0: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत, पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत, मी म्हणते भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत, त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाल्या आहे. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन चिंतन चिंतनशील विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं असतं तुमच्या बरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
1: बरं,
0: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
1: बरं,
0: ते गुण म्हणजे चिंतन, मनन,
1: चिकाटी,
0: जिद्द, ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही आहे संगीत शिकण्याचा, तो तुम्हाला गुरु शिष्या समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
1: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
0: नक्कीच नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे,
1: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढे चाललेले आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता. पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअरही याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
0: बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती, त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं. आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला, तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती. आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं ह्या वेळेला, तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते, राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता.
1: बरं,
0: हा, पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात. त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
1: बरोबर, म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतात. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं. कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
0: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर, तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो.

0: तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या म्हणजे साहसाठीच मी म्हणते साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो. षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही वर्षानुवर्ष घडवावी लागते ती तुम्ही घडवली नाही की ते सगळं तुम्हाला असं वर्ष गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिटकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
1: आणि किती अभ्यासही करावा लागला
0: असं मला आठवतं. मी 8-8 तास रियाज केलेला आहे, सकाळी उठून दुपारी रात्री जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायच्या, काय नाही तानांचा रियाज, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही,
1: बरोबर
0: वाचन सुद्धा खूप आहे. कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी, आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे. आणि ते आपल्याला समजत वाचत ऐकत शिकावं लागतं.
1: आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो, पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
0: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमान असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय वाचायचं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
1: बरं,
0: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्यात म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे तर आपणही ते द्यावं. तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
1: बरोबर, कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता वाद्यवृंदांची ही साथ खूप असते, त्यामध्ये तेही खूप महत्वाचे असतात, तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
0: हो, आता हे करत करत ना म्हणजे संगीत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं. आता जे मी गाणार असे त्या बंदिश मी गाणार आहे त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढे श्रेष्ठ आहेत माझ्या एवढेच की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही,
1: हे
0: आपोआप येऊन जातं, घडायला लागतं, घडून जातं.
1: खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दलही थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
0: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध, बिहाग अंगाने गायला जाणारा हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत.

0: खूप छान संगीताताई, अगदी ऐकतच राहावं असं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे, किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेले आहेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीता यमुनकर, प्रभाता यत्रे. तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचा तुम्ही सतत ऐकत असतात. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, त्या आहे डॉक्टर प्रभाता यत्रे.
0: आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुद्धा रचते, तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा ह्या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं. फक्त चारच दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जैसे बैरन भई सांझ रसिया, बैरन भय दीन और रतिया एरी सखिया, हे सगळं आहे की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून. हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
0: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो.
1: हाच रियाज इथे कामी येतो.
0: गुरु शिष्याच्या नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेल्या आहेत. नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
1: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर
0: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
1: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे. तुम्हाला तुमच्यावर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायक किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक करतात आणि त्यांना एका क्लिकमध्ये मारू विभाग मिळतो, एका क्लिकमध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्य च्या दरम्यान घेण्याची शिक्षा फार जरुरी असते.
0: आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळखून देतात?
1: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्या.

0: झिरो म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
1: बरं
0: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगाव मध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
1: बरोबर
0: है ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं तर ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सात स्वर म्हणजे काय, कुठले सात स्वर आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारेगम पधनिसाच्या वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
1: बरं
0: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्याजवळ आहेत. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
1: आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
0: त्यांना ते सांगावं लागतं तेव्हा त्यांना ते क्लिक करतं की हा आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे, त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला आता समजेल कसा तो कसा गायचा तो. एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
1: आणि खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा. आणि तेव्हाच तो उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल. बरं, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्सकडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोतेवर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
0: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असं छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजतच असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजत समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोत्याला समजत आहे, ठीक आहे, पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते
1: की हा
0: माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
1: तर अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
0: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
1: बरं
0: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
1: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो,
0: म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे, पुष्कळ आहे काही, खूप काही काही लिखाण करून ठेवते मी आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत, अनेक अनेक खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
1: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे, त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
0: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
1: हो
0: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे राखी की आज अगर मी मैफिल करते एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्या पुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणातरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे, तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
1: बरोबर.
0: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
1: त्यासाठी गुरुच लागतात,
0: त्याच्यासाठी गुरुच लागतो, आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
1: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे, तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचं आहे तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत, किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
0: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा

0: फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचंय आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती. म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला आणि थांब म्हटलं थोडस आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ, तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची, पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार हे तुला माहिती आहे का? आधी तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाचे, 8वी 9वी 10वी तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला, मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी तिथून त्यांचा पाठ सुरू होतो. यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं. तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे तर क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज. एवढं जरी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते, ते चालू ठेवायचं असतं.
1: बरोबर.
0: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल, आणि तसं नाही केलं तर ती वो संगीत खफा हो जायगा.
1: तर मुलांना पटतही असेल ते,
0: अगदी पटत.
1: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
0: याआधी मी मारुबिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली. आता अजून एक बंदिश आहे, ती बिंपलासी रवेली आहे. शब्द माझे आहे आणि त्याचं रचना पण मीच केलेली आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कला विश्व या मालेत. काय मैत्रिणींना आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरण पूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी.

0: में प्रवेश फिल्म का गाना आप सुन रहे थे।
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करण्यात आला।

हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्य संपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वर मधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण, न्यायमूर्ती SG मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थे

बाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यांना विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 30 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकास दर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकास दर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकास दराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा

प्रहार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकतल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 7-6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी.

राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: के सेक्टर में उसको आगे बढ़ाने की बहुत कोशिश की जा रही है। इसमें हम कई बिंदुओं पे वार्ता कर रहे हैं। एक तो है सर्कुलरिटी एंड सस्टेनेबिलिटी इन कंस्ट्रक्शन इन द ट्रांसपोर्ट साइड, दूसरा है अर्बन मोबिलिटी, तीसरा है रेलवे रिसर्च, चौथा है लॉजिस्टिक्स फ्रेमवर्क और पांचवा है सस्टेनेबल एविएशन। तो इन सारे पिलर्स में हमारी वार्ता चल रही है और मुझे उम्मीद है कि आज कल में हमारी वार्ता पूरी होगी और परसों जब सारे मंत्रीगण होंगे विभिन्न देशों के, वहां पर वे संधि हम करार साइन कर।
1: दरम्यान 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी भूषवणार असून ही बैठक 12 जुलैपर्यंत नागपुरात सुरू राहणार आहे। भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते। ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं। भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर पंतप्रधान म्हणाले,
2: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टीकल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं। हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं।
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे। राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं। या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जे मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समितीत समावेश आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी त्याचा अंग रक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली। मुंबई उपनगरातील खारफुटी क्षेत्रात 1 जानेवारी 2011 पर्यंत वास्तव्यास असलेल्या पात्र रहिवाशांचे सर्वेक्षण करून त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलं। लोकराज्य मासिकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याच्या प्रकरणाची चौकशी करून 24 तासात कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। या मुद्द्यावर विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली। नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या आखणीत अनियमितता झाली का याची उच्चस्तरीय चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर केला जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। विधान परिषदेत मंत्री जयकुमार रावल यांनी कांद्यावर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा अभ्यास सुरू असल्याची माहिती दिली, तर 48 साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे 298 कोटी रुपये थकीत असून ही रक्कम व्याजासह मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं। राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 पूर्वी उभारलेल्या पात्र घरांना संरक्षण देऊन त्यांचे SRA म्हाडा किंवा अन्य गृहनिर्माण योजनांतून पुनर्वसन करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली। यासाठी 3 महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करून पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन तयार केला जाणार असून 2011 पूर्वीच्या एकाही पात्र रहिवाशाला बेघर होऊ दिलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली।
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। छत्रपती

शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा विस्तार करत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 22, 25 किंवा 26 जुलै रोजी एका भव्य शासकीय महाशिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या शिबिरात सेवा हमी कायद्यांतर्गत विविध शासकीय सेवा, महिला शेतकरी ओळखपत्रे आणि गावठाणांच्या स्वामित्व सनदांचं वाटप केलं जाणार असून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा संकल्प आहे. धरती आबा भगवान बिरसा मुंडा योजना ही आदिवासी बांधवांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत विहिरींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचं आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून हरिओम आणि पवन यादव या आणखी 2 आरोपींना अटक केली आहे. तपासात दोघांचा पेपरफुटीतील आर्थिक व्यवहारांशी थेट संबंध आणि कटात सक्रिय सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. रामदासपेट येथील नागपूर महानगरपालिकेच्या मोर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचं काम वेगानं सुरू असून या प्रकल्पाची मनपाच्या क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांनी पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथल्या वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या मुंगोली आणि पैनगंगा कोळसा खाणींतील कोळसा वाहतूक भाजपच्या आंदोलनामुळे आज सकाळी 11 वाजल्यापासून ठप्प झाली. भाजप नेते विजय पिदुरकर आणि माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक कोळसा वाहतूक करणारे ट्रक रोखून धरण्यात आले. रस्त्यांची दुरवस्था, स्थानिक बेरोजगारांना रोजगार, रेल्वे अंडरपासमधील पाणी आणि चिखलाची विल्हेवाट तसंच पायाभूत सुविधांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. अयोध्येतील राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ काँग्रेसनं आज गडचिरोलीतील फुटका देऊळ परिसरातील श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम भजन गाऊन आंदोलन केलं. जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विश्वजीत कोवासे यांनी मंदिरातील देणगी आणि दागिन्यांच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. हवामान. विदर्भात नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे आणि वादळाची तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीअंतर्गत आज नागपुरात परिवहन कार्यगटाचे सत्र आयोजित. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. आणि भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर याने विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून घडवला इतिहास. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीस यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी

0: पर भी तेजी से आगे बढ़ेंगे।
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभर

0: आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषधी निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
1: वाढलेल्या पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या 1 सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक

0: जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचाव कार्य सुरू आहे. विम्बल्ड कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: संकल्पचे सव्वा सात वाजतायत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंग रोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंग आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समितीने नेमून

0: 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 1,500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48,00,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51,00,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत

0: पर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 9,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पद भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉक्टर भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले. त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर FPOच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित

0: करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती. पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे घ्यायची.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनिलहरीवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे ठीक 7:30 झालेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमामध्ये हेमा सोबत मी सुशांत आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज भारतीय सौर 17 आषाढ शके 1948 अर्थात गुरुवार 9 जुलै 2026. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहत असाल की शेतकरी बंधूंना आज आपला पेरणीचा वेळ आहे आणि पेरणीच्या वेळेस सर्वात महत्वाचं जे आहे ते पेरणीसाठी कोणतं यंत्र उपयुक्त आहे. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात यंत्र उपलब्ध आहेत, त्या विशेष म्हणजे यंत्राची जर आपण कॅटेगरी पाहिली तर दोन बाबीत आहे की मनुष्य चलित आहे, बैल चलित आहे किंवा ट्रॅक्टर चलित आहे. पहिलं जे मनुष्य चलित, तर मनुष्य चलित यंत्र हे जर आपली बांधी लहान असेल किंवा लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये साधारण पाहत असाल की त्यामध्ये प्लेट्स दिलेल्या राहतात आणि ह्या ज्या प्लेट्सनुसार आहे बियाण्यांचं जे शिफारसी विद्यापीठाने जे शिफारस केलेलं आहे त्यानुसार हे बियाणं 2 ते 4 सेंटीमीटर खोलीवर व्यवस्थित सोडल्या जाते आणि त्याचं जे अंतर आहे हे दोन बियाण्यातलं अंतर हे त्या प्लेट्सनुसार शिफारसीनुसार ठरवलेलं आहे. आणि हे सगळ्यात उपयुक्त आणि कमी खर्चामधलं यंत्र आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. काही यंत्र आत्ता जे विकसित आहे त्याच्यामध्ये बियाण्यासोबत खताची एक पेटीसुद्धा दिलेली आहे जी मनुष्यचलित चालत माणसाच्या चलितप्रमाणे ते ढकलल्या जाते आणि याची कार्यक्षमता कमी असली परंतु याची अचूकता चांगली आहे आणि दोन ओळीत दोन बियाण्यातलं अंतर व ओळीतलं अंतर आपण यामध्ये समान ठेवू शकतो. दुसरं जे आहे ते आता बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांकडे बैल जोडी आहे. व जर पाहत असाल जुन्या जर आपण बैलचलित पेरणी यंत्र पाहिली तर तिफन ही एक सर्व प्रचलित यंत्र होते, परंतु तिफन आजकाल आपल्याला तिफनचा खूप मोठ्या प्रमाणात मजूर लागतमुळे तिफन ही संकल्पना आपल्याकडून आता दूर गेलेली आहे. तर त्या तिफनमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिफन चालवण्यासाठी एक माणूस, त्याचप्रमाणे बियाण्यासाठी 3 माणूस आणि खतासाठी 3 माणूस असे जवळपास 7 मजुरांच्या लागल्यामुळे त्याचा खर्च खूप होता. परंतु आता आधुनिक तंत्रयंत्रामध्ये एक तिफन जी आहे ती बैलचलित तिफन आलेली आहे ज्याच्यामध्ये एक सीड बॉक्स आणि एक फर्टिलायझर बॉक्स दिलेला आहे जो एका व्यक्तीच्या साह्याने ज्याच्यामध्ये बियाणे आणि खत हे दोन्ही सुद्धा सोबत दिल्या जाते. त्यामुळे जर जुन्या काळी 7 जण लागत असतील तिफन चालवायला तर आत्ताची जी बैलचलित तिफन आहे याकरता फक्त एकच व्यक्तीची गरज आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्लेट्स दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये 2 बियाण्यातलं आणि 2 ओळीतलं अंतर आपण कमी जास्त करू शकतो. तर त्याचप्रमाणे जर शेतकऱ्यांना 2 ओळीतलं अंतर कमी जास्त करायचं असेल तर ते सुद्धा या यंत्रामध्ये आपण शक्य करू शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बैल चलित आहे त्यांना हे सर्वात उपयुक्त पेरणी यंत्र आहे. पुढे जर आपण पाहिलं आत्ताचं युग जे आहे ते ट्रॅक्टर चलित आहे आणि मार्केटमध्ये पाहत असाल मोठ्या प्रमाणात जे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये साधारण आपण सोयाबीन, गहू, मूंग, हरभरा व विविध प्रकारचे भाजीपाले बियाणे त्याचप्रमाणे कपाशी हे सर्व बियाणे आज आपण मजुरांच्या तुटवड्यामुळे आपण पेरणीकडे ओढत आहोत. तर पेरणी करताना आपण साधारण ट्रॅक्टर जर असेल 35 ते 45 HP तर याकरता सर्वात उत्तम आहे की आपला जो पेरणी यंत्राचा हृदय जे म्हटल्या जाते ते आहे त्याचं बीज मापक यंत्र कसं आहे. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम जर पाहत असाल तर काही यंत्रामध्ये फ्लुटेड रोलर राहतात त्याला सीड ड्रिल असं मार्केटमध्ये म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये 2 ओळीतलं अंतर सारखं ठेवलं जाते पण 2 बियाण्यातलं अंतर जे सारखं ठेवलं जात नाही आणि याची ओळख कशी करायची. जर आपण जर बियाण्याचा बॉक्स ओपन करून पाहिला तर त्याच्यामध्ये रोलर्स टाईपचे असतात. तर त्या रोलर जर असतील तर याचं साधारण जे आहे ज्या बियाण्याचा आकार लहान किंवा मध्यम आहे जसं गहू, ज्वारी, बाजरी तर यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. हे यंत्र जवळपास मार्केटमध्ये सहज सर्वांना मिळते व कमी दराचे आहे. जर त्याच्यामध्ये आपण पाहत आहे तर पुढचं आहे प्लांटर. प्लांटरचा एकच आहे की प्लांटरमध्ये आपल्याला प्लेट्स दिलेल्या असतात आणि ह्या प्लेट ज्या आहेत त्या शिफारसीनुसार पेरणी यंत्र त्याच्या बियाण्यानुसार त्याच्यामध्ये मात्राही फिक्स केलेली असते. जर सोयाबीन असेल तर 26 किलो, जर गहू असेल तर जेवढं 40 किलो अशा शिफारसीप्रमाणे आपल्याला फिक्स दिलेला आहे. तर या प्लेटचा वापर त्याला प्लांटर असे म्हणतात. प्लांटरचा मुख्य उद्देश आहे की 2 बियाण्यातलं अंतर आणि 2 ओळीतलं अंतर हे समान ठेवल्या जाते. हे याला प्लांटर्स या विषयाचा मेन उद्देश आहे की 2 बियाण्यातलं अंतर सुद्धा सारखं ठेवल्या जाते. त्याचप्रमाणे त्याच्यातील खत सुद्धा आपण आवश्यकतेनुसार त्या यंत्रामध्ये खत सुद्धा देऊ शकतो. मोठ्या जर याचा उपयोग जो आहे तर मक्का, कापूस

भुईमुंग असं मोठा बियाण्यासाठी शक्यतो याचा वापर केला जातो. तिसरं जे ट्रॅक्टर चलित यंत्र आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आहे कप फीड. कप फीड याला फिरत्या चकत्या असतात आणि त्या चकत्याच्या बियाणं पेटीमधलं उचलून आपल्या जमिनीत सोडल्या जाते. तर या कप फीड हे जे यंत्र आहे याला प्लांटर्स असं सुद्धा म्हणतात आणि याचा उपयोग जो आहे तो जवळपास सर्वच पिकासाठी वापरल्या जातं. याचा जर तुम्ही पाहिलं तर फ्लोटेड रोलरच्या सीड ड्रिलपेक्षा या दोन्ही प्लांटरची प्राइस किंवा किंमत थोडी जास्त आहे, परंतु याचा उपयोग जो आहे हा सुद्धा जास्त आहे. आणखी जर आपण पुढे गेलो भाजीपाला म्हणा अत्यंत महागडे किंवा नाजूक बियाणं जे आहेत जसं कपाशी आहे भाजीपाल्यातला आहे तर याच्यासाठी एक न्यूमॅटिक प्लांटर म्हणून आहे. तर न्यूमॅटिक प्लांटर जे आहे ते हवेच्या दाबाचा वापर करून बियाणे जे आहे ते उचलून जमिनीत सोडल्या जाते आणि याला प्रिसिजन प्लांटर किंवा अचूक प्लांटर असं सुद्धा म्हटलं. अचूक प्लांटरचा याचा सर्वात महत्वाचा भाग एकच आहे की हा एक बियाणं विशिष्ट खोलीवर सोडतो. जर जमीन खालीवर असेल तरी सुद्धा या बियाण्याचं अंतर जे आहे बियाण्याची जी खोली आहे ती या यंत्राद्वारे समान ठेवल्या जाते. या सगळ्या यंत्रामध्ये आजकाल आपल्याला डेप्थ व्हील म्हणजे खोली नियंत्रण चक्र सुद्धा दिलेलं आहे. ज्या अनुषंगाने जर आपली जमीन खाली वर असेल तर याचा यंत्राचा आपण वापर करू शकतो. पुढे जर आज आपण पाहिला की आपल्या चंद्रपूरमध्ये सोयाबीन कपाशी प्रमाणेच आता यंत्र पाडत आहे तर त्यासाठी आता जर हवामानाचा आपण पाहत आहे की अल्निनोचा आपल्याकडे प्रभाव होत आहे तर त्याकरता सर्वात महत्वाचं आहे की ट्रॅक्टर चलित रुंद वरंबा सरी टोकन यंत्र याला बीबीएफ यंत्र असे सुद्धा म्हणतात. तर या बीबीएफ यंत्राचं जर पाहिलं तर साधारणपणे याला बेड किंवा आपण सरी बेडवर एक 3 फुटाचा बेड तयार होतो आणि त्यावर 4 किंवा 3 किंवा 4 लाईनने आपण यंत्राने पेरणी करू शकतो. तर याच्यामध्ये प्लांटर्समध्ये प्लेट दिलेल्या आहेत व याचा सर्वात महत्वाचा भाग आहे जर आपल्याकडे रुंद वरंबा झाल्यामुळे जर पाऊस कमी आला तर तो 2 रुंद वरंबामध्ये सऱ्यांमध्ये पाणी थांबेल आणि त्या पाणी थांबलेल्या जर आपल्याकडे खंड पडला तर त्या सरीतलं पाणी त्या बेडला मिळेल. किंवा जर आपल्याकडे पाऊस जास्त झाला तर त्या सरींमार्फत पाणी जे आहे ते बाहेर निघून जाईल. त्यामुळे बीबीएफ यंत्र हे काळाची गरज पडलेली आहे. या यंत्राचं जर आपण रचना पाहिली तर साधारण 3 ते 7 ओळीतले यंत्र सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जवळपास 35 ते 50 HP पर्यंत जे ट्रॅक्टर आहे ते त्याला आहे. खत आणि बियाणे हे सोबत ठेवल्या जाते. साधारण याची कार्यक्षमता जर पाहिली तर प्रतिदिवस 3 ते 3.5 हेक्टर एवढी आहे आणि यामध्ये जर पाहता तर बियाण्याचा खर्च कमी होतो व उत्पादकता सुद्धा वाढते. आणखी पुढे जर गेलं तर ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र जे धान पेरणी यंत्र तर सरळ धान पेरणी यंत्र आता आपल्या भागात मोठ्या प्रमाणात पाडलेलं आहे. मी सध्या आपल्याला ट्रॅक्टर चलित सांगितलंय पण याच्या व्यतिरिक्त धानामध्ये सर्वात महत्वाचं आहे की बियाण्यांची संख्या जी आहे ती एकदम व्यवस्थित झाली पाहिजे. आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण धान पेरणी करू शकतो. तर यामध्ये आणखी एक आहे की आपल्या पाहता की धानामध्ये खूप मोठ्या व्हरायटी आहेत मध्यम लहान आणि बारीक. तर या सगळ्यांमध्ये प्लेट्सचं सर्वात महत्वाचं हे आहे. तर धान पेरणी यंत्राचा सर्वात महत्वाचा भाग आहे की एकरी एका एकरामध्ये जास्तीत जास्त ते 16 ते 20 किलो एकरी पडावं. त्याचप्रमाणे त्यातलं उडीद अंतर जे आहे ते 20 ते 25 सेंटीमीटर ठेवायचं जेणेकरून आपल्याला अंतर मशागत करण्यासाठी सोपी जावं. तर यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जे शेतकरी आवत्या करतात तर त्या आवत्यामध्ये बियाण्यांची संख्या जास्त होते व त्यामुळे उत्पादकता कमी होते. परंतु धान सरळ धान पेरणी यंत्रामध्ये 2 ओळीतलं व 2 बियाण्यातलं अंतर हे आपल्याला समान ठेवले जाते आणि त्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा जो आहे तो आपल्याला धानाच्या उत्पादकतेमध्ये देतो. जशा प्रकारे आपल्या रोहणीचं उत्पन्न होते त्याचप्रमाणे आपल्याला या धान पेरणी यंत्रामध्ये सुद्धा उत्पन्न होते. फक्त याच्यात जी काळजी घ्यायची आहे ती तण व्यवस्थापन आहे. कारण सरळ धान पेरणी यंत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं तण व्यवस्थापन आहे. आपण जर तण व्यवस्थापन केलं तर निश्चितच या दोघातला फरक जर पाहत असाल तर आज रोहणीमध्ये आपल्याला जर पाहिला तर या अल्निनो किंवा मजुरांच्या टंचाईमुळे आपल्या पेरणी ही दरवेळेस लेट होते आणि त्याचा उत्पन्नावर खूप आपला फरक पडतो. त्यामुळे जर व्यवस्थित नियोजन केलं तर आज रोहणीला जर खर्च जर म्हटला तर 8 ते 10 हजार रुपये एकरी हा रोहणीला खर्च जातो. ज्यामध्ये सगळ्यात चिखलनी हे आपण सगळे करतो आणि चिखलनीमुळे मातीवर सुद्धा परिणाम होत आहे. तर सरळ धान पेरणी यंत्राचा जर उपयोग केला तर आपल्याला जास्तीत जास्त 1000 ते 1200 रुपयात एकरी पेरणी करता येईल आणि जो खर्च आहे तो आपला वाढतो.
आणि त्याचप्रमाणे हे झाल्यानंतर एक जर आपल्याला रब्बी पीक घ्यायचं आहे तर शून्य मशागत यंत्र हे एक यंत्र उपलब्ध आहे. शून्य मशागत यंत्राचं जर आपण पाहिलं की त्याचे जे खालचे फाळ आहे हे एकदम ब्लेड सारखे तीक्ष्ण असतात आणि या यंत्राचा उपयोग जो आहे तो आपण शून्य मशागत याच्यासाठी करतो की कोणतीही मशागत न करता आपण सरळ पीक जे आहे ते पेरणी करू शकतो. जर माझं धान किंवा कपाशी मक्का निघाला तर दोन ओळीतलं अंतर आपण ऑलरेडी समान ठेवल्यामुळे जे मधात भाग आहे तर आपण शून्य मशागत यंत्राचं जे फाळ आहे ते आपण मधातल्या फाळामध्ये घेतो आणि कोणतीही मशागत न करता सरळ आपण पेरणी करतो. या यंत्राचे जे फाळ आहेत तेच याची वैशिष्ट्य आहेत की याचे फाळ तीक्ष्ण असतात आणि बरोबर माती 2 ते 4 सेंटीमीटर खोली करून व्यवस्थित बियाणे सोडते. त्यामुळे या यंत्राचा फायदा असा आहे की कोणतीही मशागत न करता आपण कमी खर्चामध्ये दुसरं पीक घेऊ शकतो आणि पीक सुद्धा उत्तम येते. तर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की आपण जेव्हा यंत्र घेतो किंवा आपण यंत्र चालवतो तर काही गोष्टीचा आपल्याला उपयोग आपल्याला विचार करायचा असलं तर या यंत्राचा आपल्याला निश्चितच घेऊ शकतो. आणखी मला एक विनंती आहे की आपण जेव्हा आपल्या शेतामध्ये पेरणी करतो तर पेरणी करायच्या पहिलेच आपण एक पद्धतीद्वारे आपण बियाणे किती पडावे हे आपण काढू शकतो. तर याचं साधारण आहे की जर आपण ट्रॅक्टर जे आहे साधारण त्याचं कॅलिब्रेशन अशी एक प्रोसेस आहे तर या कॅलिब्रेशन प्रक्रियामध्ये आपण सुरुवातीला ट्रॅक्टर जे आहे ते आपण समपातळीवर ठेवायचे आणि पेरणी यंत्र ट्रॅक्टरला जोडून जमिनीपासून थोडे वर उचलावे. दुसरी पद्धत आहे पेरणी यंत्रामध्ये एकूण फणाची संख्या मोजावी, बियाण्याची जी पेटी आहे त्याच्यामध्ये थोडे बियाणे भरावे आणि नळीद्वारे खालच्या टोकाला प्लास्टिकच्या पिशव्या घट्ट बांधाव्या. त्याचप्रमाणे याला जे चाक दिलेलं आहे त्या चाकाचं काय करायचं 10 राऊंड करायचे आणि 10 राऊंड केल्यानंतर त्यामध्ये बियाणं तयार होईल. जर 10 राऊंड केल्यानंतर सर्व पिशवीमध्ये समजा 1 किलो 80 ग्रॅम एवढं जर बियाणं झालं तर एकरी बियाण्याची मात्रा अशी काढायची की समजा 10 फेरीमध्ये एकूण केलेलं बियाणं गुणेला 4047 जे एकरासाठी मात्रा दिलेलं आहे त्याला डिवाइड करायचं आहे एकूण फणाची संख्या. त्यानंतर जे चक्र आपण फिरवतो विविध पेरणी यंत्राचे चक्र वेगवेगळे असतात तर त्या चाकाचा आपल्याला परीघ घ्यावाचा असतो आणि गुणेला 10 तर अशी संख्या जर आपण काढली साधारण समजा आपण एक जर उदाहरण घेतलं की आपण एक चक्राचे 10 रोटेशन घेतले आणि त्या 10 रोटेशनमध्ये 1 किलो 80 ग्रॅम जर बियाणं पडलं तर एकरी जी बियाण्याची मात्रा अशी काढायची की 1.80 × 4047 डिवायडेड बाय 9 म्हणजे त्याचे 9 फाने, 2 जर पकडला तर तो त्याचा व्यास पकडावा त्या चक्राचा जो आहे तो परीघ पकडावा गुणेला 10 म्हणजे हा एक कन्वर्जन फॅक्टर आहे ज्याला आपण एकरा तो हेक्टरी वापरतो. तर ते आपण एकूण बियाण्याची संख्या येईल आपल्याला समजा 40 किलो. म्हणजे शेतामध्ये बियाणं टाकायच्या पहिलेच आपण शेतामध्ये किती बियाणं पडावे हे आपण त्या बीज तपासणी बियाणे तपासणी मध्ये काढू शकतो. त्याचप्रमाणे मी आता सांगितल्याप्रमाणे हा यंत्र आपल्याला महाडीबीटी जे आहे याच्यावर उपलब्ध आहे. तरी मी शेतकऱ्यांना विनंती करतो की जर आपल्याला पेरणी यंत्र घ्यायचंच आहे तर ते पूर्ण मल्टी क्रॉपच असावं जेणेकरून आपल्या सर्व पिकासाठी वापरू शकतो. धन्यवाद.

मंडळी कार्यक्रमात पुढे ऐकूया हवामान अंदाज. वाचक स्वर आहे हेमा बहादे यांचा.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहून 2-3 ठिकाणी तुरळक किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्यावर न ठेवता शेडमध्ये साठवून ठेवावा. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडांच्या उंचीपासून 2-4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धान पिकासंदर्भात जाणून घेऊया. धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण कचरा काढून टाकावा आणि त्यानंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. संशोधित वान वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक जातीचा 35 ते 40 किलो आणि मध्यम आणि ठोकळ जातीकरता 50 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. धान बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ म्हणजेच 3% या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे आणि तळाखालील निरोगी बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रति किलो बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. तूर पिकासंदर्भात जाणून घेऊ. तूर पिकाची लागवड करण्यास कीड आणि रोगास प्रतिकारक वाणाची निवड करावे. हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे ICPL 87-119 C11 पिकेवी तारा या वाणाची निवड करावी. घरचे बियाणे वापरत असल्यास उगवण क्षमता चाचणी करावी. जर कमीत कमी 70% बियाण्याची उगवण क्षमता असल्यास ते बियाणे पेरणीस वापरावे. सोयाबीन पिकासंदर्भात जाणून घेऊया. जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा दरम्यान पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी. पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी. सोयाबीन बियाणे 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त पेरू नये. 2 ओळीतील आणि रोपट्यामधील अंतर 30x8 सेंटीमीटर किंवा 45x5 सेंटीमीटर ठेवावे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी करावी. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. पेरणी वेळेस 30 किलो नत्र 75 किलो स्फुरद आणि 35 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. भाजीपाला पिकासंदर्भात जाणून घेऊया. काकडी कारली दुधी भोपळा या वेलवर्गीय भाजीपाला पिकांची पेरणी करावी. भाजीपाला पुनर्लागवड संदर्भात जाणून घेऊया. मिरची वांगे टोमॅटो या भाजीपाला पिकांची रोपे तयार झाली असल्यास मुख्य शेतात सरी वरंबा किंवा रुंद वरंबावर योग्य अंतर ठेवून पुनर्लागवड करावी. रोपे स्थलांतरित करण्यापूर्वी रोपांची मुळे बुरशीनाशकात आणि पाणी कीटकनाशकात 5 मिनिटे बुडवून ठेवावी. पशुपालकांसाठी पशुपालन सल्ला विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडायचे टाळावे. जनावरांना जंताच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्यावा. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार जीवनसत्वे द्यावे. शेळ्यांना पायखुरी तोंडखुरी घटसर्प आणि

अंत्रविषाद टाळण्याकरता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करावे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.

0: मंडळी, आताच आपण हवामान अंदाज ऐकला. वाचक स्वर होता हेमा बहादे यांचा.
1: चला तर ऐकूया एक संदेश.
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी के सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, सुना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी माटी की, तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
3: परंतु समय डाले
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे
3: हैं. सच है?
2: एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
1: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात आता आपण ऐकूया खोडमाशी पासून बचावासाठी सोयाबीन पिकात करावयाची बीज प्रक्रिया. या विषयावर प्रवीण देशपांडे, कृषी विषयतज्ञ, कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र सिंदीबाई यांनी सांगितलेली ही माहिती.
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण देशपांडे, विषय विषयतज्ञ, कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र सिंदीबाई, जिल्हा चंद्रपूर. आज आपल्याला खोड माशीपासून बचावासाठी सोयाबीन पिकात करावयाची बीज प्रक्रिया याबद्दल माहिती देणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि मका हे महत्त्वाचे पिके आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये एका भागामध्ये धान पीक पद्धती आहे व दुसऱ्या भागामध्ये कापूस सोयाबीन पीक पद्धती आहे. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. योग्य बीज प्रक्रियेमुळे पिकाला सुरुवातीचे 25 ते 30 दिवस संरक्षण मिळते आणि दुबार पेरणीचे संकट टाळता येते. यासाठी सर्वप्रथम कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% मिश्र बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे व नंतर थायोमिटॉक्झाम 30% प्रवाही 10 मिली प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली जाते, परंतु बीज प्रक्रिया केली नसल्यास पेरणीनंतर 10 ते 15 दिवसात रोपावस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन रोपांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. खोडमाशी ही लहान काळ्या रंगाची माशी असून या किडीची अळी पानांच्या शिरांमधून खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते. सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाड वाळून जाते. प्रादुर्भावग्रस्त झाडावरील फुलांची सुद्धा गळ होते. शेंगामधील दाण्यांचे वजन घटते आणि एकूणच उत्पादनात सरासरी 16 ते 30% घट ही होऊ शकते. ज्या शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया केली नाही त्यांनी पीक 15 दिवसांचे झाल्यानंतर इथिऑन 50% प्रवाही 30 मिली किंवा एंडोक्झा कार 15.8% प्रवाही 7.5 मिली किंवा क्लोराईन ट्रिनिप्रोल 18.5% प्रवाही 3 मिली पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच शेतकरी बंधूंनी नियमित पीक संरक्षण करून कीड नियंत्रण करण्याचे नियोजन करावे

0: खोड खिडी पासून आणि खोड माशी पासून होणारा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. धन्यवाद.
1: तर सुशांत, कार्यक्रमात भरपूर अशी माहिती झाली, खरंच खूप छान अशी माहिती आपल्याला ज्ञानेश्वर ताथोड यांनी दिली. विविध अवजारांची माहिती आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना मिळालेली आणि हवामान अंदाज देखील ऐकवला. चल तर मग आता एक छानशा गीताचा आनंद घेऊया.

0: हेमा, गीत ऐकता ऐकता कार्यक्रमाची वेळ केव्हा संपत आली कळले सुद्धा नाही.
1: हो ना, कार्यक्रमातून निरोप तर घ्यायलाच हवा.
0: मंडळी, परत भेटूया पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुशांत
1: आणि मी हेमा
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

सदस्य होते हो, आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील शूटिंगसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन एग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडिया चा डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणी पर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा

0: मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते म्हणाले.
1: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रति बॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रति बॅरल $75 गेले आहेत. अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली. ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं. या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय मंच महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला.

महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे. या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून कैक जखमी झाले आहेत असं कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं. ब्रिटिश खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे. जेएससीचे नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखीन 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ये दुनिया मोहब्बत है, चाहे मंदिर में गुजारो चाहे मंदिर।

0: framework and concerned laws governing IVF clinics, ART centers, and gamete banks, with a focus on protecting the reproductive rights, dignity, and safety of women. Former judge of the Delhi High Court, Justice Asha Menon, will chair the expert committee. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत 5:55 दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंड ऐकू शकता. तेव्हा भेटूया उद्या 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.